0: पणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 6:10 15 सेकंड जातात. आयच्या ह्या सकाळच्या सभेंत हांव तुमकां येवकारता. आयकुपेनो, आयज आयतार, भारतीय सौर दीस, 31 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 21 जून 2026. आयच्या दिसाची तुमकां सगळ्यांक हुनुनीत परबी. आयज आमी मनयतात आंतरराष्ट्रीय योग दीस. म्हणटकूच ह्या वेळार आतां आमी आयकुया विचार किरण.
1: डॉक्टर APJ अब्दुल कलाम हांणी म्हणिल्ले, आयुष्यान कितें तुमकां मेळोवपाचें आसत जाल्यार ताच्या खातीर सतत संघर्श करप खूब गरजेचें. ध्येय मेळ मेरेन वा यश मेळ मेरेन सतत लढत रावन त्या ध्येयाची प्राप्ती करून घेवपाक जाय. सतत ज्ञान मेळयत रावन त्या ज्ञानाच्या आधारान जिणेचें महत्व जाणून घेवप खूब गरजेचें.

मोग आयकू बेनो सुरवेक तुमच्या खातीर आयच्या सकाळच्या सभेंत आयकुया आमचो आदार ही कार्यावळ. सुरवेक आयकुया गौतमी हेदयांचो आवाज.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: मोगा आयकुप्यानो, आमचो आधार ही कार्यावळ हांगाच सोंपता. 6:30 बरोबर ऐकूया. रेड रोड कोलकाता हांगसून भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्व खाला जावपी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे राष्ट्रीय पावड्यावेल्यान केल्ले पारोक्ष समालोचन.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग किसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत

तर अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम

ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. आणि एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संवसारभरांत आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकातांत रेड रोड हांगा योगाभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातांत आयएनएस दुनागिरी संशोधक आनी आग्रा ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचें लोकार्पण करतले. वैजकी पदवी प्रवेशा खातीर राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश नीट यूजी पुनर्परिक्षा आयज दनपारा 2 वरांचेर जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुज समुद्रधुनी यशस्वीपणान पार केल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संवसारभर आयज 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. अनुवर्सा योग दीस हो आरोग्यदायी पिराये खातीर योग ह्या विशयाचेर जाता. आंतरराष्ट्रीय योग दिसाची मुखेल कार्यावळ अस्तंत बंगालात कोलकाता हांगाच्या इतिहासीक रेड रोड हांगा जाली. थंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी योगाभ्यास करून राष्ट्राचे फुडारपण केले. रेड रोड हांगा हजारांनी योग मोगींनी वांटो घेतलो जाल्यार भारतभर आनी विदेशातल्या लाखांनी नागरिकांनी व्हर्च्युअल पद्दतीन हातूंत वांटो घेतलो. भलायके खातीर जागतीक चळवळ म्हूण योगाची वाडत वचपी भूमिका ह्या कार्यावळींतल्यान मुखार आयली. 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर राष्ट्रीय राजधानी प्रदेशांत

0: योगसत्रांनी जायते केंद्रीय मंत्री संघटना आणि नामनेचे व्यक्ती वाटो घेतात. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा आयज शांतीपथ हांगा योग दीस सुवाळ्यात हाजीर रावले. योगाक संवसारीक मळार उंचायेर व्हरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हड सेवा केल्या अशें मंत्री नड्डा हांणी मेळाव्याक संबोधीत करतना सांगले. योग खंयच्याच देशांत मर्यादीत उरचो न्हय तर मनीसजातीच्या फायद्या खातीर पुराय संवसारान आपणायिल्ली एक पद्दत जावपाक जाय अशेंय भलायकी मंत्र्यांनी सांगले. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात जाल्ल्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या उत्सवात केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी वांटो घेतलो. या योग सत्रात अभिनेतो अक्षय कुमार हांणी लेगीत वांटो घेतिल्लो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीच्या नेहरू पार्कात 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनोवपा खातीर योग सत्रात वांटो घेतलो. भारतातली नॉर्वेची राजदूत मे एलिन स्टेनर हांणी लेगीत ह्या कार्यावळीत वांटो घेतिल्लो. ब्रह्मकुमारीत संस्थेन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याचेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. आयुष मंत्रालयान थारायल्ल्या प्रमाण ह्या वेळार योगासन प्राणायम आणि राजयोग ध्यान सत्रात सुमार 20,000 योग मोगींनी वांटो घेतिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकाता हांगा आयएनएस दुनागरी संशोधक आणि अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या जहाजांचे लोकार्पण करतले. नौदळाच्या झुजारी जहाज डिझाईन ब्युरोन तयार केल्ली आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स हांणी बांधिल्ली ही जहाजां झुजारी कारवाय जलचित्रण सर्वेक्षण आणि पाणबुडी आड झुजाक घटमूट करपाचो हेत दवरून तयार केल्यात. आयएनएस दुनागरी ही प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट ब्राह्मोस क्षेपणास्त्रां आणि मध्यम अंतराचेर हवाई संरक्षण प्रणालीची खातीर सज्ज आसा. राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परीक्षा चाचणी नीट यूजी परीक्षा आयज दनपारा 2 वरांचेर जातली. भारतातल्या 551 शारांनी आणि विदेशातल्या 14 शारांनी 22.89 लाखांवयर उमेदवारांखातीर आयज ही परीक्षा परतून जाता. परीक्षा दनपारा 2 ते 5:15 मेरेन जातली. तशेंच ही परीक्षा इंग्लीश आणि 12 भारतीय भाषांनी जाता. परीक्षेखातीर ताचे आदी राष्ट्रीय चाचणी एजन्सीन काल देशभरात मॉक ड्रील करून सगळ्यो सिस्टम जॅमर सीसीटीव्ही आणि बायोमेट्रीक तपासले. परीक्षा सुटसुटीत आणि पारदर्शकपणान जावपा खातीर पुराय तयारी झाल्या असे एनटीएन सांगला. 94 भारतीय खलाशांसहित 8.6 लाख मेट्रीक टन वयर माल व्हरपी 3 भारतीय कच्च्या तेलाचे टँकर काल हॉर्मुझ समुद्रधुनी यशस्वीपणान पार करून आता भारताचे वाटेर आसात अशें केंद्रीय बंदर जहाज आणि उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला. देश वैभव देश विभोर आणि सन्मार हेराल्ड ह्यो 3 टँकर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निर्णायक फुडारपणाखाला भारताचे दर्यावेले हितसंबंध सुरक्षितपणान दवरपा खातीर सरकार सगळ्यात चड प्राधान्य दिवन काम करता अशें मंत्री सोनोवाल हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सांगला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आयज राजस्थानात प्रवाशांची सुविधा वाढोवपाचो आणि रेल्वे नेटवर्क घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या जायत्या मुखेल रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. मंत्री अश्विनी वैष्णव बिकानेर रेल्वे स्टेशनावेल्यान लालगड साबरमती एक्सप्रेसाक बावटो दाखयतले. जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार हांणी काल बनिहालाक भेट दिवन श्री अमरनाथची यात्रेच्या व्यवस्थेचो नियाळ घेतलो. यात्रेकरूंची सोय सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर जिल्हा प्रशासन आणि लायन खात्यान केल्ल्या तयारेविशी उपायुक्त रामबन मोहम्मद अलायस खान हांणी विभागीय आयुक्ताक माहिती दिल्या. या भेटीवेळार विभागीय आयुक्तान यात्रा कॅम्प लंबराची तपासणी केली आणि यात्रेकरूंखातीर रावपाची सुविधा नितळसाण पिवपाचे उदक वीज पुरवण वैजकी जतनाय आणि सुरक्षा अशा सुविधांचो नियाळ घेतलो. शौचालय युनिट कोयरा व्यवस्थापन प्रणाली उदका पुरवण वीज आणि खाटींची तरतूद हांचो ताणी नियाळ घेतला.

0: आनी यात्रे पयली सगळ्यो सुविधा सुरळीत आसच्यो हाची खात्री करपा खातीर संबंधित खात्यांक निर्देश दिले. डॉ पद्म गुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालयांतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पा चे संस्थापक संचालक आसात. डॉ गुरमेट हांणी सोवा रिग्पा पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची उभारणी करपाक आनी हिमालयातल्या या उपचार पद्दती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. ह्या पारंपारीक पद्दतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला.
1: So it was quite challenging to us to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Sowa Rigpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
0: नॉर्वे मुळाव्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एआय साधनांचो वापर करपाचेर बंदी घालता आणि तेच बरोबर शिकपाचेर वाईट परिणाम जावचो न्हय म्हणून व्हडल्या भुरग्यांच्या शिक्षणात लेगीत ताचो वापर करपाचेर मर्यादा घालता. एआय वापरल्यार ल्हान भुरगीं शिक्षणातली महत्वाचे पावडे वगडावपाचो धोको वाडटा अशें प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे हांणी पत्रकार परिषदेत सांगले. शाळेत सगळ्यात महत्वाचे म्हळ्यार आमची भुरगीं वाचपाक बरोवपाक आणि गणित शिकपाक जाय अशें स्टोरे हांणी सांगला. ऑगस्टाच्या निमाणे कडेन सुरू जावपी नव्या शैक्षणीक वर्सा सावन हे नवे नेम लागू जातले. 2024 वर्सा शाळांनी स्मार्टफोनाचेर बंदी घाल्ली आणि वर्गात शिस्त लागू करपाचे अधिकार शिक्षकांक दिल्ले. फिफा विश्वचषकात कॅनडाच्या टोरेंटो शारात जर्मनीन आयव्हरी कोस्टाक 2-1 अशी मात करून सर्तीतल्या नॉकआउट टप्प्यात सुवात मेळयली. जर्मनी खातीर डेनीस उंडावान 2 गोल केल्ले. हाचे आदी अमेरिकेन ह्युस्टनातल्या एनआरजी स्टेडियमात गट एफ मॅचीत नेदरलँडान स्वीडनाचेर 5-1 अशे जैत जोडले. काल फिलाडेल्फिया स्टेडियमात जाल्ले दुसरे मॅचीत ब्राझीलान हैतीक 3-0 अशे हारोवन फिफा विश्वचषकात आपले पहिले जैत नोंद केला. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आयएमडीन ब्रेस्तार मेरेन आसाम आणि मेघालयात लेगीत एकसुरे सुवातेर पावस पडटलो असो अदमास उक्तायला. ह्या महिन्याच्या 26 मेरेन ईशान्य राज्यांनी फावो तसो पावस पडपाची शक्यता आसा. तशेच मंगळार मेरेन बिहार ओडिशा कर्नाटक तमिळनाडू पुडुचेरी रायलसीमा करायकल केरळ आणि माहे वाठारात मोठ्या प्रमाणात पावस पडपाची शक्यता आसा. मजगती फुडले 3-4 दीस उदेंत उत्तर प्रदेश आणि विदर्भात एकसुरे सुवातेर उष्णतेच्या ल्हाराचो अदमास आयएमडीन उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संवसारभरात आयज 12 आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कोलकातात रेड रोड हांगा योगाभ्यास केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कोलकातात आयएनएस दुनागरी संशोधक आणि अग्राय ह्या नौदळाच्या 3 स्वदेशी जहाजांचे लोकार्पण करतले. राष्ट्रीय पात्रतायसह प्रवेश नीट यूजी पुनर्परीक्षा आज दनपारात 2 जातली. कच्च्या तेलाच्या 3 भारतीय टँकरांनी हॉर्मुझ समुद्र धुनी यशस्वीपणान पार केली आणि भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.
2: मोगळ ऐकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 8:51:20 जातात आनी ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची चित्रसंगीत ही कार्यावळ.

दिल है तुम्हारा या फिल्मा खातीर ऐकूया अलका याग्निक, कुमार सानू आणि उदित नारायण हांचो जोड आवाज, नदीम श्रवण हांचे संगीत, समीर हांची गीतरचना.

0: QR कोड स्कैन करो, 5,000 का कैशबैक पाओ। वाह, दिन बन गया।
1: UPI पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है।
2: RBI कहता है
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: मग ऐकुपेनो, आता तुमका ऐकुपाक दिता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो।
4: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता। योगा मानसीक संतुलन आणि बरी भलायकी दिता। योगात मनशामदी शिस्त हाडपाची ताक आसा। गोय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळे। योग हो दरेका घरात, शाळेत, ऑफिसात करपाक जाय अशे मुखेलमंत्र्यांनी सांगला। ते 12व्या योग दिसाच्या कार्यावळीत उलयताले। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाची कार्यावळ ताळगावा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात आज जाली। योगा फॉर हेल्दी एजिंग या संकल्पनेचेर अंदूचो योग दीस संवसारभर मनयतात। गोय खेळा खाते आणि गोय खेळा आणि युवा व्यवहार प्राधिकरणाच्या जोड पालवान योग दिसाची कार्यावळ आयोजित केली। या वेळार कॉमन योगा प्रोटोकॉल ह्या पुस्तिकेचे मानेस्तांच्या हस्तुकी उक्तावण झाले। श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात झाल्या ह्या योग दिसाच्या कार्यावळीत शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, सरकारी कर्मचारी तशेच योग शिकोवपी संस्था आणि नागरिकांनी वाटो घेतिल्लो। केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला भाजपा राज्य कार्यकारिणीची बसका काल पणजेत झाली। या वेळार मंत्री मुरुगन हांणी गोय भाजपाच्या उदरगतीच्या कामांचो नियाळ घेतलो। केंद्र सरकारच्यो योजन्यो नागरिकांमुखार पावयात, 40व्या मतदारसंघात भाजपाचे संघटन घटमूट करात, तशेच 2027च्या विधानसभा वेचणुकेत बहुमतान भाजपाचे सरकार वेचून हाडपाक काम करात असे मंत्री एल मुरुगन हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडेन मागले। भाजपा सगळ्या 40 मतदारसंघांनी आपली संघटना घटमूट करपाक लागल्या। आम्ही सगळ्या 40 मतदारसंघांनी लढो दितले, युतीचो निर्णय हायकमांड योग्य वेळार घेतले, सुमार 10 मतदारसंघ असतात जय आमची संघटना आणि घटमूट करपाची गरज असा आणि ते जातले 2027 वर्षा 30 सुवातो जिखपाचो आमका विश्वास असा असे गोय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक हांनी सांगला।
5: जे आमचे 2027 जो वर्ष तातून कला उत्ता सज्ज वा या मंत्रा सकट आमी ठराव मांडलो आणि तो ठराव मांडपी श्री विश्वजीत राणे हेल्थ मिनिस्टर हांच्यानी मांडलो आणि ताका अनुमोदक दिवपी संकल्प आमोणकर बाब आशिले आणि त्याचबरोबर श्रीमती दिलिया लोबो हांच्यानी तांका दुसरे अनुमोदक म्हणून मान्यता दिली। येणाऱ्या 2027 हो नारो हो आम्ही गट धरून कार्यकर्त्याकडे पर्यंत पावो किंबहुना दिसत कित्याक आम्ही सगळीकडे 40 मतदारसंघात आमचे संघटन जे असा ते पूर्णपणे गट करून 40 मतदारसंघ भक्कम करपाचे आमची मोग असा ते आम्ही पुढे गेली।
4: ह्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार ते उलयताले। ह्या वेळार अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, पक्षाचे फुडारी सिद्धार्थ कुंकळेकार, सर्वानंद भगत आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। उत्तर आणि दक्षिण गोयासयत कुशावती जिल्ह्यात भाजपा संघटन घटमूट करपाचेर भर दिवपाचो निर्णय ह्या वेळार झालो। डॉ पद्म घुरमेट हे भारताच्या आयुष मंत्रालयांतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पाचे संस्थापक संचालक असात। डॉ घुरमेट हांणी सोवा रिग्पा पद्दतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची उभारणी करपाक आणि हिमालयातल्या या उपचार पद्दतींखातीर भारताच्या वतीन युनेस्कोकडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या। हे पारंपारिक पद्धतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी भोवमान पद्मश्री फाव जाला।
6: So it was quite challenging task to revive the system initially. It was quite suffocating to convince our

0: own people that it is Indian heritage. So Zoripa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India, where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine in UNESCO as intangible cultural heritage of China.
1: आयज जावपी री नीट परिक्षे खातीर गोंय सरकार पुराय तरेन सज्ज जाला. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी एग्नाक्लिटस हिणे परिक्षेच्या तयारीचो नियाळ घेतलो. परिक्षेच्या दिसा उमेदवारांक कसलोच त्रास जावचो न्हय हे खातीर जिल्हो प्रशासनान जायती पावलां उबारल्यात. कदंबा वाहतूक महामंडळान वेगवेगळ्या परिक्षा केंद्रांचेर विद्यार्थ्यां खातीर कदंबा बस सेवेची व्यवस्था केल्या. विद्यार्थ्यांक वेळेर पावपाक मजत जावची म्हण ही बस सेवा सकाळी 9:30 वरां सावन सुरू जातली. जागतिक संगीत दिना निमतान साखळेच्या रवींद्र भवनात आयज 21 जून दिसा नामनेची गायिका सर्गेस्त आशा भोसले हांच्या उगडासान लायव्ह ऑर्केस्ट्रा ही कार्यावळ आयोजित केल्या. रवींद्र भवन साखळी हांणी आयोजित केल्ली ही कार्यावळ आयज सांजे 7 वरांचेर रवींद्र भवनाच्या मुखेल सभाघरात जातली. हे कार्यावळीत गोंयचे नामनेचे वेचीक गायक सर्गेस्त आशा भोसले हांची गीतां सादर करतले. हे कार्यावळीत रसिकांनी व्हडा संख्येन हजेर रावचे अशें आवाहन साखळे रवींद्र भवनान केला. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 34° सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27° सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.
2: मोगाळ आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 9:09:12 जातात. तुम्ही आयकताली चित्रसंगीत ही कार्यावळ. पूण ताच्या आदी आमी आज नीट परिक्षा आशिल्ल्या कारणान ताच्या अंतर्गत जे नियम जे आसा ते आमी आतां आयकुया. सुरवातेक वैद्यकीय अभ्यासाच्या प्रवेशा खातीरची फेरपरिक्षा नीट आयज 21 जूनाक आसा. ह्या परिक्षे खातीर नॅशनल टेस्टिंग एजन्सी ड्रेस कोड लागू केला. परिक्षा सुरू जावच्या पयलीं दर एका विद्यार्थ्याची बायोमेट्रीक पडताळणी जातली. विद्यार्थ्यांच्या सोयी खातीर व्हॉट्सएप संदेश सुविधा लेगीत सुरू केल्या. परिक्षे वेळार कसलोच घोटाळो जावचो न्हय देखून सुरक्षेच्या नदरेन ड्रेस कोड लागू केला. कलावो, पगडी, हिजाब तशेंच हेर धार्मीक प्रतिका सयत विद्यार्थ्यांक परिक्षा दिवपाची सवलत आसली तरी तांकां अशा तपासणी खातीर हेर विद्यार्थ्यांच्या मानान खूब पयली परिक्षा केंद्राचेर येवचें पडटलें. विद्यार्थी गरजे प्रमाण पुराय हातांचो शर्ट वा स्वेटर घालूं शकतात. अर्ध्या हातांचो शर्ट वा टी शर्ट तशेंच सादी चप्पल वा कमी हील आशिल्ली चप्पल घालचो सल्लो NTA कडल्यान दिला. खूब पाकिटां आनी चेन आशिल्ली पॅन्ट घालप टाळचे. तशेंच खंयच्याय कपड्यांचेर धातूची बट्टनां आसूंक जायनात अशी अट घातल्या. वेळ आनी बंदी आशिल्ल्यो वस्तू. दनपार 2 ते 5:15 ह्या वेळा मदीं ही नीट परिक्षा जातली. त्या खातीर सकाळी 11 वरांचेर परिक्षा केंद्राचेर हाजीर रावची गरज आसा. दनपारा 1:30 उपरांत परिक्षा केंद्राचे दार बंद जातले. खंयच्याय प्रकाराचे भांगर वा वस्ती घालून येवपाक बंदी आसतली. ब्लुतूथ उपकरणां, गॉगल्स, स्मार्ट वॉच, टोपी, हेअरबँड, कडो, मुदी, नाक आनी कानातले दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चेन, ब्रेसलेट हांचो वापर करपाक मनाय आसा. बायोमेट्रीक आनी उदक. विद्यार्थ्यांक पारदर्शक बाटलेंतल्यान पिवपाचें उदक हाडूंक मेळटलें. फिंगरप्रिंट वा फेस स्कॅनच्या माध्यमांतल्यान तांची बायोमेट्रीक पडताळणी जातली. तांत्रीक तशेंच इंटरनेटाच्या अडचणीक लागून पडताळणी जावंक शकली ना जाल्यार अशा विद्यार्थ्यांक परिक्षे सावन वंचीत दवरचें ना. पूण अशा भुरग्यांक परिक्षा केंद्राचेर प्रतिज्ञापत्र भरून दिवचें पडटलें. व्हॉट्सएप संदेश सेवा. विद्यार्थ्यांच्या सोयी खातीर NTAन व्हॉट्सएप संदेश सुविधा सुरू केल्या. परिक्षा केंद्र प्रवेश

पत्र आणि हेर गरजेच्यो सूचना याद्वारे विद्यार्थ्या मेरेन पावपात येतात. फटीची माहिती सायबर फसवेगिरी आणि अफवा सावन बचाव जावचो या खातीर ही सेवा सुरू केल्या. SMS आणि मेलच्या माध्यमातल्यान लेगीत विद्यार्थ्या मेरेन गरजेची माहिती पावपाक येता. म्हणटकूच ह्यो आशिल्ल्यो खाशेल्यो सुचोवण्यो. मोगा आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 9:12:50 जातात. तुम्ही आयकताली चित्रसंगीत ही कार्यावळ. ह्याच कार्यावळी भितर आता ऐकूया अरिजित सिंग आणि रवी मिश्रा हांचो जोड आवाज राजी ह्या फिल्मा खातीर.

मोगा आयकुप्यांनो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल. सकाळची 9:19 8:30 जातात. आयकुप्यांनो, ही आकाशवाणी असा खास तुमचे खातीर, देखून तुम्ही ती ऐकत रावात. तसेच आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल 105.4 MHz FM रेनबो, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आणि म्हादय चॅनल 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz. आयकुप्यानो, आयज आंतरराष्ट्रीय योग दीस. योग म्हळ्यार उर्जा, ताकद, शरीर, मन आनी आत्म्याची सोबीतकाय विकसीत करप. परत एक फावट तुमकां आंतरराष्ट्रीय योग दिसाची हुनहुनीत परबी. मुखार चित्रसंगीत ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक दिता अभिजीत हांचो आवाज. जावेद अख्तर हांची गीतरचना, अभिजीत अलकायाग्निक हांचो जोडावाज, जतीन ललित हांच्या संगीताक फिल्म आसा चलते चलते.

कुछ तुम कहो कुछ हम कहे या फिल्मा खातीर हरिहरन हांचो आवाज, अनु मलिक हांचे संगीत, समीर हांची गीतरचना, आयकू पेनो तुम्ही आयकतात चित्रसंगीत ही कार्यावळ, आणि ह्याच कार्यावळीतले हे शेवटचे गीत तुमका आयकूपाक दिता।

मग ऐकूपेनो, तुम्ही ट्यून इन केला तुमच्या आवडीचं 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. म्हणटकूच तुम्ही आयकताली चित्रसंगीत ही कार्यावळ. आयकूपेनो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून ती तुम्ही ती आयकत रावात. आनी इतल्यान आयची ही चित्रसंगीत कार्यावळ हांगाच सोंपता. मुखार तुमकां आयकुपाक दिता भुरग्यां खातीर आशिल्ली खाशेली कार्यावळ मॅरी गो राउंड.

आयकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ, आणि ह्याच कार्यावळीतले तुमकां शेवटचे गीत आयकुपाक दिता नेवील परेरा हांच्या आवाजांत. आयकुया नेवी परेरा हांच्या आवाजातले हे मोगा मोगा कातार.

शशांक मक्तेदार हांचे गायन राग आहिर भैरव निकतेच तुम्ही ऐकले. आणि याबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इथल्यान सोपली.

अलका याग्निक आणि कुमार सानू यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि आता कार्यान्वित फुले गीत असा. लता मंगेशकर आणि शबीर कुमार यांच्या जोड आवाजात प्यार झुकता नाही.

लता मंगेशकर आणि पंकज उदास यांच्या जोडावाजात नुकतेच तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया पुढले गीत अलका याज्ञिक आणि सांगात्यांनी गायले खलनायक या फिल्मातले गीत.

या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. गीत रचना आशिले समीर यांचे आणि एक गावपी कलाकार असले सोनू निगम. आणि या गीताबरोबर गाता रही मेरा दिल ही कार्यावळीतल्या सोपली.

रुपरेशा सावन जातकच बरोबर 12:05 आसतली खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ अस्तुरी यशस्विनी. आयज ऐकुया निलिमा जोशी, योगा इंस्ट्रक्टर, हांचे कडेन उलयतले उशा नायक. उपरांत स्वर संगम 1:05 कान्ना ओवळा, 1:40 सदा फुली, 2:30 हिंदी फिल्मी संगीत,

सांजेच्या 5:30 आसतली योवानी कोंकणी. आयज ऐकूया योगाचे महत्व. लौकिक यादव गवडे हांचे उलोवप तुमकां आयकुपाक दितले. सवराचेर हिंदीतल्यान खबरो, सवरा 10 रोजगार म्हायती, सवरा 15 शब्दोली, सवरा 30 आयसीसी वुमेन T20 वर्ल्ड कप ऑफ ट्यूब कॉमेंट्री तुमकां आयकुपाक दितले. आमच्यो सदच्यो कार्यावळी न्यूज ऑन एअर ह्या एपा वरवीं तुमच्यांनी आयकूंक येता.

0: मोगाल भयणीनो, तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयज आयकुया निलिमा जोशी, योगा इन्स्ट्रक्टर, हांचे कडेन उलयतले बाय उशा नायक.
1: नमस्कार. यशस्विनी हे वळेरेंत सगळ्यांच्या अस्तुऱ्यांक माय मोगाचो येवकार. हांव उशा आणि म्हजे वांगडा स्टुडिओंत आसात योगा इन्स्ट्रक्टर निलिमा जोशी. नमस्कार निलिमा.
2: नमस्कार. म्हजें नांव निलिमा जोशी. हांव योगा इन्स्ट्रक्टर आसा फ्रॉम गोवा.
1: खंयच्यान आयला तूं?
2: हांव साखळे, कारापूर ते साखळे गोवा.
1: यशस्विनी हे वळेरेंत आमी चडशी बायलां खातीर, एंटरप्रुनर बायलां खातीर कितें ना कितें कोण ना कितें संदेश घेवन येता तांकां आपयता. पूण आयज आमचो जो फिल्ड आसा, आमचें जें फिल्ड आसा तें वेगळें आसा. आनी योगा आमी म्हणटात न्ही, निरोगी रावपा खातीर योग खूब म्हत्वाचो. हेंच चिंतून आमच्या अस्तुऱ्यांची भलायके खातीर, भलायकेचो विशय हाताळपा खातीर आमी मुद्दम तुका हांगा आपयला आमच्या स्टुडिओंत तुका. योगार निलिमा, आनी सुरवात आमी करता आसतना आमकां सांग, तुजें शिक्षण कितले मेरेन जालां?
2: हांवें म्हजें बीकॉम केलां फ्रॉम नारायण झांटे कॉलेज ऑफ कॉमर्स. त्याच्या उपरांत हांवें म्हजें मास्टर्स केलें इन ट्युरिझम मॅनेजमेंट फ्रॉम उडपी, दॅट इज मणिपाल युनिवर्सिटी कर्नाटका. त्याच्या उपरांत हांवें जॉबाक स्टार्ट केले. हांव बेंगलोर जॉबाक आसले इन कॉर्पोरेट एज अ इव्हेंट मॅनेजमेंट सेक्टरान एज अ एक्झिक्युटीव्ह लेवल. थंय हांव जशे सगळीं जाणां कॉर्पोरेटान जॉब करता 9 to 5, तसोच म्हाजो बारीकसो रोल आसलो थंय. हांव बीन जॉब करताले. मागीर स्लो बाय स्लो जशे 2020 कोविड येयले, कोविडान म्हाजो सगळ्यांचो जॉब गेलो तसो म्हाजो बीन जॉब गेलो. सो हांव बेंगलोरच्यान हांव
1: परत
2: गोवा घरा येयले. जेन्ना हांव घरा येयले आनी हांवें जेन्ना म्हाका स्वताक एका आरशान पयले, म्हाका एक असो एक शॉक बसलो स्वताक पळोवन की म्हाजो वेट खूप वाढलेलो, म्हाजे हेल्थ खूप खराब झालेले. अशें खराब की तितून म्हाजे पिरियड्स बिगडले आनी पिरियड्सान म्हणटा की बॉडींतले जे हीट आसा बायलां खातीर ते सगळे भायर सरता.
1: बरोबर.
2: पण म्हाजे पिरियड्सान पिरियड्सूच येयना, त्या खातीर म्हाज्या बॉडींतले हीट म्हाज्या बॉडीनच उरताले. आनी त्या खातीर म्हाज्या दोळ्यांतल्यान एक गरमी भायर सरताली, एका पुळीच्या रुपान ताका आमी डोंगरपुळी अशें म्हणटा इन कोंकणी भाषेन. ताका डोंगरपुळी अशें म्हणटा. स्टार्टींग ते खूप पेन करता, पण मागीर ती घट जाता. जेन्ना ती घट जाता पळय, तेन्ना ताका आनी कांयच उपाय नासता, तुका डॉक्टर कडेन वचून
1: ती पडटा
2: पुळी ऑपरेशन करून काडची पडटा. तशें म्हाज्या खातीर म्हाज्या ह्या डाव्या दोळ्याक ऑलमोस्ट 3 to 4 ऑपरेशन झाले. कित्याक म्हाजे पिरियड्स रेगुलर नासले, म्हाज्या बॉडीन हीट आसली आनी ती हीट म्हाज्या दोळ्यांतल्यान भायर सरताली आनी म्हाका तशें ऑपरेशनान काढून करून ते भायर काढचे पडटाले. तर म्हाका हेचो एक तर खूप वाज येयलो की प्रत्येक टायमाक ऑपरेशन करून करचे हे सुद्धा खंय तरी बरोबर.

0: युपी सगळ्यांची एज लिमिट किती म्हणून असता
1: 60
0: 65 till 60
1: पर्यंत माझ्याकडे येतात.
0: होय, आता पळे कसे असता, आम्ही एखादरी गुरु सोदून काढलो नी की ताका आम्ही फॉलो करता. तुझे ह्या बाबतीत एक्सपिरियन्स कसे किती?
1: गुरु हे गुरुनच म्हाका सगळ्या शिकयला. त्यांच्याकडसूनच आज हांव योगा इन्स्ट्रक्टर म्हणून गोव्यात वावरता आणि त्यांच्यानीच म्हाका हे शिकयला सगळे. तर गुरु एक असा पळय ते मार्गदर्शन करता म्हणू शकता. तर तसेच हांवें माझा जो डिप्लोमा इन योगा हांवें जो केलो तो त्यांच्या गायडन्स थ्रू हांवें तपोभूमी कुंड हांगासर हांवें नॉलेज घेतली. प्लस हांवें टीचर ट्रेनिंग कोर्स करून हळूहळू हळूहळू माझी योगाची जी आसा ती सुरुवात केली.
0: टीचर ट्रेनिंग कोर्स म्हणजे कसला कोर्स जाय पडटा?
1: टीचर ट्रेनिंग कोर्स योगा नसता, भितून 200 hours 200 hours 800 hours असे आवर्सचे तुमकां सर्टिफिकेशन मेळटा. तितून तू योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तुमकां एक सर्टिफिकेशन मेळटा आणि तुमकां ती नॉलेजूय मेळटा. सो हांवें ती बीन केली आणि प्लस हांवें डिप्लोमा इन योगा एप्लिकेशन वन इयर कोर्स हो गोयानूच हांवें केले.
0: आणि ते केल्या शिवाय इन्स्ट्रक्टर म्हणून जावपाक मेळना.
1: डिग्री वांगडाच नॉलेज ही आसप खूप गरजेचे जर तू योगा इन्स्ट्रक्टर जाता. कित्याक लोक तुझ्याकडे एका विश्वासान येता
0: बरोबर,
1: आपली हेल्थ तू सुधार. तो आपली हेल्थ सुधार कशी सुधारतलो? त्यांना तुझ्याकडे नॉलेज असपास जाय, त्यांना तू त्यांना खरी बऱ्या तरेन गाईड करू शकतो. म्हणून डिग्री नॉलेज हे खरेच इम्पॉर्टंट
0: असतात. आवडले आमका तुझे विचार, कारण शिकपाक जाय म्हणून किदेय शिकले आणि करपाक जाय म्हणून किदेय केले असे जायना नी आणि जाऊचेय नाही. किदे शिक्षण म्हणता ते एक तुका ताका मार्ग असा आणि त्याच मार्गातल्यान ते जाऊपाक जाय. निलिमाबाय कशे असा पळय, आम्ही चढ करून अस्तुऱ्यांचेर भर दिता ह्या कार्यावळीन, कारण आमचे खूपशी बायलां असतात जांका ह्या विषयान इंटरेस्ट असा. आता कसे तातून रूट कॉज आम्ही समज खंयच्याय रोगाचे सोदूंक वता त्यांना आम्ही त्याच्या मुळामेरेन पावता. आता आमकां योगाचे मूळ सोदपाची गरज ना, कारण तशी जागृती तयार झाली असा समाजात. आम्ही खूप जणांकडल्यान ऐकता हांव योगा करता, अमकेकडे शिकला, सांजचं करता, सकाळ आपल्याक जसं जाता तसं करता. जरा आमच्या ह्या बायलां खातीर तू किदे सजेस्ट करता? बायलां खातीर योग उपयोगी बऱ्याक पडटा, तुझे मत किदे?
1: हांवें माझ्या सराकडून शिकला आणि त्यांच्याकडसून हांवें एक गजल ऐकला, हा ती आईज हांगा सांगपाक सोदता. जे दादले असता पळय ते भायर वयता वॉकिंगेक, चलपाक वयता, धावपाक वयता, जिमान थोडे वयता,
0: खेळटा.
1: बरोबर, सो त्यांच्या खातीर खूपशी ऍक्टिव्हिटी असता. पण बायलां खातीर किती ऍक्टिव्हिटी असा? कायच नसता. बायला किती करता? घरान रांदता, रांदल्या उपरांत झाडू मारतली, पुसतली, सगळे घरचीच कामां अशी असता. पण बायलां खातीर बायला खंय म्हणटा काय की आपल्याक खंय तरी एक्सरसाइज करपाक जाय, कित्याक त्यांच्या खातीर एक तर टायमूच नसता. ती म्हणटली आपण घरान एक दिवस रात काम करता, टायम देऊ शकना. आणि आम्ही जे काम करतात तेच आमची डेव्हलप फ्लेक्सिबल करता असे त्यांचे मत असतात. पण असे अजिबात
0: ऐकलं कोणाला घरात समज पहिल्या फ्लोरार बेडरूम असा सकल किचन ती म्हणता हा चलता तिथे पुरो नी दिसभर चलता.
1: पण हितून किदे तुम्ही जे चलता तुमच्या माइंडात किदे असता? तुमका वयर रुमान वळपाक जाय, रुमातल्यान सकल येवपाक जाय, कित्याक किदे ते कामा खातीर
0: करत.
1: पण जेव्हा तू योगा येता तेव्हा तू स्वतःची स्पेस क्रिएट करता, तू मॅट घालता, मॅटार बसता आणि तू जेव्हा हळूहळू हळू स्टार्ट करता तेव्हा तू स्वतःचेर फोकस करता, स्वतःच्या ब्रिथिंगेचेर फोकस करता. आणि जितले बायला स्पेशली जेव्हा जितले बायला जर प्राणायाम करतली, बायला एक्झरसाईज करतली, ऍटलिस्ट तू हांव म्हणना एक वर काढ, दोन वर काढ ना, फक्त अर्धवर 45 मिनिट जर काढलं न्हू, भितून तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करतली की तुम्ही कितली ऍक्टिव्ह राहू शकता आणि तुम्ही किती यंग दिसू शकता. कित्याक माझ्या क्लासीक जी लोक येयला न्हू त्यांच्यानी खरंच हांव खरंच सांगता की एक अशी बायल असा जिने जिका पोल आम्ही म्हणताले की हिची हळूहळू एज कमी जाता. पण जेव्हा ती योगा केली पळय तिने आपल्या स्वतःचे इतले ट्रान्सफॉर्मेशन हाडले की आता ती यंग दिसपाक लागला. लोक तिका म्हणता की ती खूप यंग दिसता, कित्याक तिने स्वतः खातीर फोकस केलो, स्वतःच्या ब्रिथिंगेचेर फोकस केलो आणि तिने स्वतःचेर फोकस केलो म्हणून ती आपल्या घरात फिट दोरू शकता.
0: बरोबर,
1: कित्याक घरातली बायल ही सगळ्यात इम्पॉर्टंट बायल.
0: बरोबर,
1: फॉर एक्झाम्पल हा सांगपाक सोदता, आता हांव कोण घरातलो एक मनीस बरो ना सगळ्यात चढ काम कोणाचे? बायलांचे. त्यांना उदक दी, जेवण दी, त्यांना निदोवपाचे, त्यांचे
0: इवन त्याचे वखदां पळय, त्याच्या खबरेक आयल्या गेल्ल्यांची काळजी घे,
1: सगळे सगळे. सो खंय ना एक मनीस घरान बरो ना म्हटल्यार घरान स्ट्रेस येयलो.
0: बरोबर,
1: डॉक्टर फावटी झाले खंय ना.

0: तरी
1: हय
0: हां तर घरातल्या बायलां बायलेन स्पेशली
1: हय
0: तो स्वताक डिसाइड केले की आपण फीट रावतले आपण स्वतः खातीर अर्ध वर तरी टायम दितले जितून ते प्राणायाम करतले जितून ते स्ट्रेचिंग करतले स्ट्रेचिंग म्हणून कितें आता योगा आमी तडासना हे जे एक आसन आसा जितून तुजे माइंड कॉन्सन्ट्रेशन वाडयता क्लॅरिटी मेळटा स्ट्रेस कमी जाता सेकंड वृक्षासन तितून बॅलन्सींग आमचें इम्प्रूव जाता अशे खूब बरे बरे आमचे आसन आसा जितून एक मनीस वेगळो घडटा तशेंच बायलांक हे खूब इम्पॉर्टंट आसा बॉडीची हालचाल करप कित्याक एक बायल फीट उरली पूर्ण फॅमिली फीट उरता
1: बरोबर
0: हे हांव खंय ना खंय तरी मानता कित्याक म्हाजी स्वताची मम्मी आसा जी आई आसा तिकाच हांव उडून माझ्या क्लासीक हांव घेवन येयला आनी तिका हांव फीट दवरता आज ती फीट आसा म्हणून तिका पळय आमी सगळी फीट रावता
1: बरोबर
0: तिच्या कडे एनर्जी आसा तिच्या कडे आता डबलीच एनर्जी आहा म्हणून ती आता एनर्जी आमकां दिवंक पावता आता जशी आमी दिता तशेंच आमकां खंय मेळपाक जाय
1: बरोबर
0: खंयच्यान मेळटले स्वताचे फोकस करूनच
1: मेळटले
0: तर त्या खातीर बायलांक स्पेशली करपाकूच जाय योगा हो खूप खूप गरजेचो आसा तांच्या खातीर
1: तुजे विचार आमकां आवडले कारण चडशी बायलां कशी आसा आपल्याक स्वताक वेळ दिना पुराय वेळ ती आपल्या घरा खातीर संवसारा खातीर दितात दिवप वायटचे न्ही पूण त्याच वांगडा आपले काळजी घेवप आपलेय केअर घेवप हे तितलेच गरजेचे आणि याच विचारांचे तू असा निलिमा आता माका सांग आम्ही जेव्हा म्हणतात नी योग आणि निरोगी जीण त्यांना खंयचे जिणेकडे आम्ही वतात निरोगी जिणेकडे आम्ही वता जाल्यार ही निरोगी जीण कशी असा हाजेर मातसो फोकस घाल
0: योगा माझ्या दृष्टिकोनात माझी जर्नी फॅट टू फिट झाली असा टू फ्लेक्झिबल झाली असा बिकॉज ऑफ योगा आणि योगा निरोगी जावप हे स्वतः सगळ्यांचा आपापलो एक्सपिरियन्स असता आणि दुसरे म्हणजे मेन गजाल हांव सांगपाक अशें सोदता जी योगान हांवें नोटीस केल्या म्हाज्याच क्लायंटांची आसता ती खूप जणांक हेल्थ इश्यू आसले ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल जेन म्हटले उदर आयज तांकां कांयच हेल्थ इश्यू ना सगळे रिपोर्ट नॉर्मल असा हेकाच निरोगी रावप म्हणटा जर कोणाक हेल्थ इश्यू आसा जर तांकां हेल्दी रावप हे योगा शिकयता आणि जी ऑलरेडी हेल्दी आसा तांकां त्यांच्या बॉडीतलो स्ट्रेंथ कसो वाढप बॉडीतलो स्टेमिना कसो वाढप आपल्याचेर कसो फोकस करप आपलो आपले माइंड कसे शांत उरप आपली एनर्जी जी आसा जी आपण राईट गजालीकडे खर्च करता की ना हे बीन कळपाक जाय हे बीन खंय गरजेचे असा ते सगळे योगा स्वतःचेच भितून डेव्हलप करता आणि स्वतःक शिकयता
1: हय आणि आपण निरोगी असले की ते वेगळे सुख असता आणि सुखाची नीद लागता म्हणता
0: सारखे जी नीद ही खूप इम्पॉर्टंट गजाल असा जर पूर्ण दीस तू काम कर केले आणि तुका जेमूच पडना
1: बरोबर
0: तू तुझे माइंड न्हू खंय तरी हालता तू चिडचिड जाता सामके बेजार लोकांचे बेजार
1: काडटा
0: कित्याक झेम जायना तर योगा जेन्ना करता बॉडीतलो घाम गळटा बॉडीतलो घाम गळ्या कारणान आमच्या बॉडीतल्यान जे बारीक बारीक होल आसता पळय ते ओपन जाता ते ओपन जाले न्हू की तितूंतल्यान खंय तरी उर्जा एक वेगळी उर्जा निर्माण जाता ती उर्जा तुका दीसभर एक एक्टीव दवरता आणि जेन्ना तू हातरुणाक न्हिदपाक वयता सुखाची जी आसता पळय न्हीद म्हणटा ती तुमकां मेळटा आणि 7 ते 8 वरांची न्हीद प्रत्येक मनशाक गावपाक जाय कित्याक लोक 16-17 तास काम करता जाल्यार ती 8 वरांची न्हीद खूप गरजेची
1: आसता
0: आणि निरोगी रावपा खातीर सुद्धा न्हीद ही इम्पॉर्टंट हय सारखे
1: आम्ही आमच्या भयणींकडे आता येऊया बायलां खातीर वेगवेगळे तरेची आसना असा जी तिका वेगवेगळ्या तरेन हेल्प करता एखादरी गुरुवार बायल असता एखादरी जाणटी बायल असता आजकाल युथा मदीं आम्ही पळयतात तरणाट्या मदीं फायन अँड फीट रावपाचे एक बरोबर प्रत्येकाचो डिमांड वेगळो न्ही सो हे तू वेगवेगळे कशे तरेन डिस्ट्रीब्यूट करतले
0: काही आसना अशी असा जी सगळी करू शकता एक्सेप्ट जी प्रेग्नन्सी बायलां असा त्यांच्या पहिली प्रेग्नन्सी बायलां मध्ये उलोवपाक सोदता प्रेग्नन्सी बायलां असा त्यांची बॉडी खूप नाजूक सेन्सिटिव्ह म्हणू शकता
1: खूप
0: नाजूक त्यांच्या एक बॉडी एक लहानसो कोणतरी जन्मा
1: येवपाचो
0: असता तर त्यांना खूप बऱ्या तरेन सॉफ्टनेसान तुमकां पळोवचें पडटा तर त्यांच्या खातीर फक्त हांव एक सजेस्ट करपाक सोदता की प्राणायाम हे कंटिन्यू दवरप
1: 9 महिने
0: जर तू प्रेग्नंट असा तितून स्पेशली एक प्राणायाम असा ताका आमी अनुलोम विलोम असं म्हणटा जे उजव्या हातूंतल्यान इनहेल करून डाव्याकडे एक्सेल करप हो एक प्राणायाम असा हो खूप गरजेचो हितून कितें जाता आमचे माइंड शांत जाता आमची बॉडी रिलॅक्स जाता आमचो खंय तरी फोकस इम्प्रूव जाता त्या बायला खातीर आणि त्या बायलाच्या भुरग्या

0: खातीर सुद्धा खूप बरे असता. सो अनुलोम विलोम हो खूप बरो प्ले करता. दुसरे म्हणजे बटरफ्लाय. बटरफ्लाय सगळ्यांकूच खबर असा, जे आमचे आसन असा, त्या बटरफ्लाय जेव्हा आम्ही पाय हालयता प्रेग्नन्सी पाय हालयता त्यांना त्यांचे हिप असा तो ओपन जाता. ओपन जाऊन त्यांना हेल्प करता. हितून किती इम्प्रुव्हमेंट असा, जेव्हा त्यांची डिलिव्हरी असली त्यांना खूप हेल्प करता. त्यांच्या हिपान स्टिफनेस असता आणि ते खूप हेवी झालेले असता नी, तर ते ऑटोमॅटिक लूज दवरपाक हेल्प करतात. तुझे ते 9 महिने
1: पण तिचा जो गुरुवाचार असतो बाळंतपण
0: सुटसुटीत जातले. फक्त त्यांच्यानी एक काळजी घेवप म्हणजे डॉक्टरकडे प्रिस्क्राईब करप की आपण योगा करपाचो की करपाचो ना, तशा प्रमाणे डॉक्टरचे मत घेऊनच त्यांच्यानी आपली जी फिटनेस जर्नी असा ड्युरिंग प्रेग्नन्सी ती करप. पण अनुलोम विलोम कंटिन्यू दवरल्या जाता.
1: दुसरे जाणती बायला असतात पळे, त्यांचे खातीर
0: मेन म्हणजे स्ट्रेचिंग, नेक रोटेशन, हँड रोटेशन, व्रिस्ट म्हणजे म्हणतात त्या रोटेशन,
1: शरीराचा अवयवाक एक्सरसाइज
0: मेळपाक जाय. जाणती बायला कशी, त्यांना थोड्यांक सकाळी बसपाक
1: जायना,
0: थोड्यांक बसपाक जाता, थोड्यांक जायना असे असतात. तर जो रोटेशन आम्ही म्हणतात जे मुवमेंट बॉडीचे प्रत्येक म्हणजे मानेचे हाताचे पायांचे ते फक्त स्ट्रेचिंग जाता तितके करप, तेच त्यांना त्यांचे मसल त्यांना ओपन अप जातले आणि त्यांना हेल्प करतले मात्शे बॉडी लूज दिसपाक, सळी दिसपाक. कित्याक तसे जाणटे जाता हळूहळू खंय तरी मसल सपोर्ट करिना, मसल्स घट जाता, तर ते घट जाले की बॉडी घट दिसता. ती घट दिसपाक जाता म्हणून हे रोटेशन सगळ्याच्या नेक, हँड, व्रिस्ट, एंकल हे इम्पॉर्टंट.
1: आता पळय वेगवेगळे हेल्थ इश्यूज जाता न्ही, जसे वय वाढता, कोणाक डायबिटीज असता, कोणाक कोलेस्ट्रॉल असता, ताचे खातीर वेगवेगळे किती योगान सोल्युशन्स असतात दुयेसांचे.
0: आता डायबिटीज असा, ज्यांना कोलेस्ट्रॉल असा, काही अवॉइड करपाचे असा, थोडे आम्ही अवॉइड करपाकूच जायचे म्हणजे जंपिंग एक्सरसाइजीस. थोडे असा आमच्या योगान की थोडे आम्ही जंप करचे पडटा बॉडी वॉर्म करपाक, ते जंपिंग त्यांच्यानी करप ना. करप ना कित्याक त्यांच्या खरी बॉडीचे तो प्रेशर पडता, तर तो प्रेशर आम्ही दिवपाक जायना. आणि डायबिटीज कोलेस्ट्रॉल असा त्यांच्यानी खूप लाईट तरेचो एक्सरसाइज योगा करप. लाईट एक्सरसाइज म्हणजे किती, भितून तुमचे कंप्लीट ब्रीथ इन्वॉल्ड असता, तुम्ही श्वासांचे फोकस करून करता. भितून तुम्ही आसना घेऊ शकता, तडासना, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, ही जी काही आसना असा ते करू शकता.
1: सो हे झाले दुयेसां खातीर. आता आमकां एक सांग की वाटते वय दुयेसां हे तर झालेच, आयज काल फायन आणि फिट म्हणजे जी निरोगी असतात ती सुद्धा योगा कडेन आकर्षित जाता, तांकां कसो त्याचा फायदा जाता.
0: आता प्रत्येक चेडवाक, चेडवा चलता, प्रत्येक चेडवा चेडवाक कशे असता, आरशान पहिले की बरे दिसपाक जाय, कपडे बरे जावपाक जाय,
1: बरोबर
0: ह्याच्या खातीर ती फिट राहपाक सोसतात. आणि खरंच खंयच्या ना खंयच्या दृष्टिकोनान असेना त्यांची जी वाट असा ती खरीच बरी असा. त्या खातीर त्यांच्याकडे चान्सीस हा त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढवप. तसे हांवें माझ्या 25 एजीचेर हांवें योगा शिकून आज हांव फ्लेक्झिबल असा, कित्याक हांवें स्वतः खातीर तो निर्णय घेतलो. आणि आयज हांव माझे उलयता कित्याक त्यांना यंग एज, यंग एडल्ट एजीन फिट, हेल्दी, फ्लेक्झिबल असणे गरजेचे, कित्याक ती त्यांच्या आपल्या फॅमिलीची बी काळजी घेऊ शकतात.
1: बरोबर,
0: करेक्ट. आणि मग ती बाहेर खंय तरी भोवता, सो त्यांना बीन खंय तरी कॉन्फिडन्स वाढता. कित्याक प्रत्येका कॉन्फिडन्स जायत न्हू, आता कामार जाय, त्यांचं हळूहळू कॉन्फिडन्स वाढलो की स्ट्रेस कमी जाता, त्यांची हळूहळू त्यांची ग्रोथ त्यांना दिसपाक लागता. ती ग्रोथ दिसपाक जाय जाल्यार योगा त्यांच्यानी बीन करपाक जाय. आणि आयज माझी ग्रोथ योगान जी झाल्या ती म्हणजे हांवें एज अ प्रॅक्टिशनर, योगा प्रॅक्टिशनर आणि योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा हांवें गोयाक तीन, म्हणजे गोया स्टेट लेवल ऑफ गोवा स्टेटान आमचं एक कॉम्पिटिशन झालेलं आहे, भितून हांवें 3 गोल्ड मेडल हांवें हाडला. आणि हांवें आयज माझी हांवें ग्रोथ केला बिकॉज ऑफ योगा. प्रत्येक चेडवान, प्रत्येक बायलान असो ग्रोथ ती करूच शकता, कित्याक तो कॉन्फिडन्स त्यांना
1: मेळटा आणि तो कॉन्फिडन्स त्यांना योगातल्यान मेळटा. परबी तुका निलिमा, आम्ही खूप बरे बरे ऐकले तुझे. आता आमकां सांग, जसे आम्ही म्हणता नी, आमकां एक निरोगी समाज घडोवपाक जाय, हेल्दी समाज घडोवपाक जाय. दोतोराकडे गेली की आम्ही थोडी वखदां घेता, त्याप्रमाणे आम्ही आमचा डायट सांभाळता, योगा करता असताना, आसना वेगवेगळी करता असताना.

0: योगा आणि डायट असे किती कॉम्बिनेशन घडता?
1: होय घडता. आणि डायट म्हणजे किती? घरचे जेवण. फक्त लोकांनी असतात त्यांना वाढवून दवरला की डायट डायट डायट. हा स्वतः म्हणता हा डायट करता कॉन्शियस असा असे. पण हा रिकमेंड करतले सगळ्यांना की तुम्ही घरचे घरात केलेले जेवण
0: जेवचे
1: सकाळी दनपारा रातचे तिनूय टाइम. भायले चडशे जाता तितके अवॉइड करपाक जाय. आणि दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही जेवता तितून चडशे वेजिटेबल्स भाज्यो चडांचड आणि चडांचड सॅलड हे दोन गजाली आसपाकूच जाय कंपल्सरी. कित्याक तुम्ही योगा करता योगान तुम्ही घाम गळयता तुमची एनर्जी खरी वयता न्ही त्या एनर्जी खरी परत तुमकां मेळपाक जाय. तुमच्या जे तुम्ही खाता तितूंतल्यान मेळटली तितून तुम्ही वेजिटेबल्स सॅलड आणि जे बॉडी मेळटा म्हणजे ते नाशणे नाशण्यान चड प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असता तर बॉडीक समज पेन जाता जाल्यार ते खरी तुमकां एनर्जी दिता. तर हे बीन खावप खूप गरजेचे असता. आणि अर्ली डिनर सगळ्यांक खबर असा जितके तुम्ही बेगीन जेवतले तितके तुम्ही हेल्दी उरतले आणि ती तुमकां एनर्जी डबलीन मेळटली.
0: आम्ही म्हणतात नी प्राचीन विद्या ही योग म्हळ्यार आमच्या भारताक हे मेळिल्ले देणेच आणि आज प्रत्येक भारतीया मदीं ती जागृकताय निर्माण झाल्या. 21 जूनाक आम्ही आंतरराष्ट्रीय योग दीस मनयता त्या निमतान आम्ही कितल्योश्योच कार्यावळी कार्यशाळा घडोवन हाडटा. पुराय देश नी पुराय संसार आता योगमय झाला असे आमच्यानी म्हणू येता. ही एक बरी गजाल नी. निरोगी दिकेन आमचं पुराय जग वचपाक लागला. ह्याच बॅकग्राऊंडार सगळ्या एज ग्रुपां खातीर जाणट्यांक म्हण भुरग्यांक म्हण बायलांक तरणाट्यांक सगळ्यां खातीर तुझी मेसेज किती असतली?
1: प्रत्येक बायलान आपली हेल्थ सांभाळपाकूच जाय स्वतः खातीर न्हू तर दुसऱ्यां खातीर आपल्या फॅमिली खातीर. जर धाकटी भुरगीं आसा जी यंगस्टर्स आसा ताका आमी म्हणटा त्यांच्यानी आपल्या पेरंट्सां खातीर स्वता खातीर लक्ष दिवपाकूच जाय ही पहिली गजाल. आणि जर ती जाणटी आसा तर त्यांना कसले हेल्थ इश्यू असा तर ते हेल्थ इश्यू आसपाक जायना किंवा असा जर ते कसे आम्ही नॉर्मल हितून हाडटले त्या खातीर योगा योगा करपाक जाय आणि तितून तुमची नीद सुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्ह जातली.
0: खूप खूप बरे दिसले निलिमा जोशी तू आमच्या स्टुडिओत आयले आणि एका बऱ्या मार्गार आमचा पुराय समाज वतलो हाचे खातीर तुझी तळमळ असा.
1: होय
0: योगाच्या माध्यमातल्यान ही तळमळ
1: असा
0: आणि निरोगी समाज घडचो हा तुमचा हावेस असा.
1: येस कित्याक हांवेन जे माझ्या लायफान हांवेन जे फेस केले हेल्थ इश्यूज ते आणि कोणूच करचे न्हू हेच माझे एक ध्येय असा. आणि म्हणून जसे हांवेन आज माझे लाईफ घडयला इन योगा इन फिटनेस फॅट टू फिट टू फ्लेक्झिबल तसेच बाकीच्या लोकांनी बाकीच्या बायलांनी घडप आणि बाकीच्या लोकांना इन्स्पायर करप आणि आपली स्वतःची एक एक्झाम्पल आपल्या स्वतःच्या लाईफान एक सेट करप हितून एक आत्मविश्वास जो वाटता न्हू तो वेगळोच असता. तर तो सगळ्यांनी घडोवपाकूच जाय आणि ह्याच्या खातीर माझी तळमळ चालूच उरतली आणि हा ते दवरतले.
0: तुझ्या ह्या फुडल्या वाटचालीक हा तुका सगळ्यांना चड शुभेच्छा दिता आणि बऱ्यातले बरे मागता. तुका चड आणि चड देव बरे करू. तू वेळातल्यान वेळ काढून आज मुद्दम आमच्या सगळ्या यशस्विनींक खातीर आमच्या सगळ्या महिलांक खातीर तू हांगा आयला. चड आणि चड तुका देव बरे करू.
1: थँक्यू सो मच म्हाका हांगा इन्व्हाइट केल्याबद्दल आणि म्हाका ही बारीकशी मेसेज सगळ्यांपर्यंत पावपाक एक चान्स दिल्याबद्दल थँक्यू.
2: निलिमा जोशी योगा इन्स्ट्रक्टर निकतेच तुम्ही ऐकले आणि आता ऐकूया स्वर संगम.

सांग कशे उषा पंडित यांनी गायले गीत तुम्ही ऐकले आणि आता पुढले गीत ऐकूया रजनी ठाकूर यांच्या आवाजात हे गीत.

0: दिस इज आकाशवाणी।
1: नमस्कार, हांव स्वाती बोरकार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो। भारतान जहाज बांदपाच्या क्षेत्रा खातीर नवी नदर घेवन मुखार वचपाक सुरवात केल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगलें। ते अस्तंत बंगालातल्या कोलकाता हांगा बांदिल्ल्या भारतीय नौदलाच्या 3 प्लॅटफॉर्म INS धुनागिरी, INS संशोधक आनी INS अग्रय हांच्या उक्तावणा वेळार उलयताले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कोलकाताच्या तांबड्या रस्त्यार आयोजित केल्ल्या 12व्या संवसारीक योग दिसाच्या कार्यावळीत वांटो घेतलो। राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश चाचणी म्हळ्यारूच नीट UG 2024 ची परत परिक्षा आयज जातली। भारतातल्या 551 शारांनी 22.79 लाखावर विद्यार्थी परिक्षा दितले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी UG नीट परिक्षेक 22 लाख विद्यार्थी परिक्षा दितले त्या विद्यार्थ्यांनी भय धरिनासतना परिक्षा दिवची असो उलो मारला। आयज संवसारीक योग दिसा निमतान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी नवी दिल्लींत आयोजीत केल्ल्या सामुहीक योग कार्यावळीत वांटो घेतलो। मानसीक संतुलन, शारिरीक भलायकी हाचे खातीर योग गरजेचो, योग हो जिणेचो एक वांटो जावपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ताळगांव हांगा आयोजीत केल्ल्या योग दिसाच्या कार्यावळीत सांगले। ह्या वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, खेळां मंत्री रमेश तवडकार आनी विद्यार्थी हाजीर आशिल्ले। मध्य प्रदेशातल्या जबलपूर हांगा आयोजित संवसारीक योग दिसाच्या कार्यावळीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गव्हर्नर मंगूभाई पटेल आनी मुखेलमंत्री दोतोर मोहन यादव हांणी वांटो घेतलो। आयज संवसारीक योग दिसाच्या फाटभुंयेर राज्यातल्या 12 म्हालांनी योग दिसाच्यो कार्यावळी जाल्यो। रेल्वे माहिती आनी प्रसारण आनी इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आयज राजस्थानात प्रवाशांची सुविधा वाडोवपाचो आनी रेल्वे नेटवर्क घटमूट करपाचो हेतू आशिल्ल्या जायत्या मुखेल रेल्वे मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

233 एक मीटर म्हणल्यार 1287 किलो हर्जांचेर आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान वाजा मादे चॅनल बरोबर 1 वर जावन 7 मिनटां आनी 35 सेकंड जाल्ली आसात. आयकूंक दिता कार्यावळ कान्ना ओवळां. कार्यावळीचे सुरवेक आयकुया. हेमा सरदेसाय गायतात गोंय जाय.

पोर्ने वॉल्टेर अल्फ्रेड रोस आणि गायलें गीत तुम्ही ऐकलें. आणि आता फुडलें गीत ऐकूया. फेल्सी गायतात माय ती माय.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते। योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाजमाध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले। तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला। भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते।
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं। INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर

0: या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
1: 2014 देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएन प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम

0: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
1: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
2: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
0: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणं लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
2: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
0: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमम वहम्याहम.

नेफी रोड आणि गायले गीत तुम्ही ऐकले. आणि आता गरवीत निमाने कडे ऐकूया बिंद्यावस्त आणि गायले हे गीत.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या जोड आवाजात गीत तुम्ही ऐकले. आणि आता पुढले गीत ऐकूया, चायना गेट या फिल्मातले गीत. या गीताक संगीत दिला अनु मलिकानी आणि गावपी कलाकार असत विनोद राठोड आणि सोनू निगम आणि सांगाती.

उदित नारायण, सोनू निगम, अलका याग्निक आणि सांगात्यांनी गायले शुक्रिया ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले. आणि आता करवलीत निमाणेकडे ऐकूया सुनिधी चौहान यांच्या आवाजात इंतिहा ह्या फिल्मातले गीत.

सामुहीक योग कार्यावळीत वांटो घेतलो. मानसीक संतुलन, शारिरीक भलायकी हाचे खातीर योग गरजेचो. योग हो जिणेचो एक वांटो जावपाक जाय अशें मुखेलमंत्री दत्तप्रभू सावंत हांणी ताळगांव हांगा आयोजीत केल्ल्या योग दिसाच्या कार्यावळीत सांगले. ह्या वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, खेळां मंत्री रमेश तवडकर आनी विद्यार्थी हाजीर आशिल्ले. मध्य प्रदेशातल्या जबलपूर हांगा आयज संवसारीक योग दिसाच्या कार्यावळीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गव्हर्नर मंगूभाई पटेल आनी मुखेलमंत्री दोतर मोहन यादव हांणी वांटो घेतलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: नमस्कार आनी येवकार 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झाचे तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आयज वार आयतार, तारीख 21 जून 2026, बरोबर 5:29 आनी 38 सेकंद जाल्ले आसात आमचे हे स्टुडियोन. आनी हांव आकृती आयचे ह्या तिसऱ्या सभेत आमच्या मोगा आयकुप्याचे स्वागत करता. तुमकां सगळ्यांक 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाची परबी. योग करात आनी निरोगी रावात होच मंत्र आमी आपणोया. आनी आयच्या ह्या मनभुलवण्या सैमीक सांजेच्या बसकेक सुरवात करया. सगळ्यांक येवकार आनी नमस्कार.
1: QR कोड स्कैन करो, 5,000 का कैशबैक पाओ. वाह, दिन बन गया.
2: UPI पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है.
3: RBI कहता है
2: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: बरोबर 5:30 आणि 32 सेकंद झाले असतात आणि आम्ही तुमच्या खातीर घेऊन आल्यात कार्यवळ युवा वाणी.

आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे सगळे जे असा ते जीवन शुद्ध करता। हे सगळे शिकल्या उपरांत जीवन म्हटल्यार किदें, जीवन कशें जगप हेजो तूं हळूहळू अनुभव करपाक लागता। इंटरनॅशनल योगा डे हो दर वर्सा 21 जून ह्या दिसा मनयता। योगा दिसाचो आरंभ 2015 पासून जाल्लो, जेन्ना भारताचे प्रधानमंत्री सर श्री नरेंद्र मोदी यांच्यानी संयुक्त राष्ट्राक ह्या दिसाचे म्हत्व पटवून दिल्ले। त्या दिसा पासून सगळ्या जगान 21 जूनाचो दीस इंटरनॅशनल योगा दीस म्हणून साजरा करतात। योगाचे आमकां डेली लायफान खुबशे फायदे जाता, जशे की डेली योगा केल्यार आमचे जे शरीर आसा ते बरे फ्लेक्सिबल म्हटल्यारच लवचीक जाता, तशेंच प्राणायाम आमचे मन स्थिर आणि शांत करता। त्याच प्रमाणे आमची श्वासन शक्ती सुद्धा बऱ्यापैकी वाढयता। तशेंच ध्यान जे आसा ते केल्या उपरांत आमची जी याद दवरपाची शक्ती आसा ती वाढयता आणि मन शांत जाता, जे आयज कालच्या फास्ट पेस जीवनान खूब गरजेचे आसा। तसोच योग जो आसा तो ताण, तणाव, उदासी, भय जो आसा तो पयस करता। योगान रोगा प्रतिकारक जी शक्ती आसा ती वाढपाक मदत जाता आणि अशे भरपूर योगाचे फायदे आसा। योग जो आसा तो भुरग्यां खातीर खूब गरजेचो जाल्लो आसा। सदांच योगाचो सराव केल्यान भुरग्याच्या आंगान भितर लवचीकपणा आणि संतुलन सुधारता। वेगवेगळ्या आसना हाता पायाची आणि बाकी शरीराची शक्ती वाढयता आणि स्नायू सुद्धा बळकट करता। बॉडी पॉश्चर जो आसा तो सारको जाता। एखाद भुरगो सपोज पोंग बी घालून चलता ना जाल्यार तेजी चाल जी आसा ती सारकी ना जाल्यार तेका लागून योगान बरो उपाय आणि कांयच ना। आणि सामकी महत्वाची गजाल म्हटल्यार एकाग्रता वाढयता, जी सगळ्याकूच वापर जाता, खास करून जेन्ना भुरगो अभ्यास करता तेन्ना एकाग्रता तशेंच लक्ष जे आसा ते एकाग्र करपाक मदत करता। हे जाले काही शारिरीक लाभ। तेजे उपरांत भावनीक आणि मानसीक लाभ। योग जो आसा तो तणाव, काळजी आणि भावना सांभाळपाक सुद्धा खूब मदत करता। योग स्वतःची वळख करून देऊन आत्मविश्वास वाढयता। भावना जी आसा ती नियंत्रित करता। तसोच योग जो आसा तो न्हीद सुद्धा सुधारता। जेन्ना तू सदांच योग करता तेन्ना तुका न्हीद सुद्धा बरी थंड गावता। विकासात्मक लाभ। योग स्मरण शक्ती तसोच बुद्धी वाढयता। योग आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढोवपाक मदत करता। स्कुलातले लाभ। स्कुलातलो तणाव कमी करपाक मदत करता। त्याच प्रमाणे बुद्धी वाढयता, एकाग्रता आणि शिक्षणाकडे बरे लक्ष लागता। नीट शिस्त लायता। भुरग्यांचो विकास जावच्या खातीर योग खूब गरजेचो आसा। पालकांनी प्रत्येक एका भुरग्याक योगाची वागणूक लावची। भुरग्यां खातीर जो आसा तो योग खूब गरजेचो जाल्लो आसा। तसोच बायलां खातीरूय योग जो आसा तो खूब गरजेचो जाल्लो आसा। शारिरीक लाभ। योग मानसीक पलीचे दुखणे फुगवण आणि मन स्थिर करता। गुरवार बायलां खातीर सुद्धा योग खूब महत्वाचो आसा। योग लवचीकपणा, संतुलन आणि शक्ती वाढयता। भावनीक आणि मानसीक लाग। योग ताण आणि चिंता पयस करपाक मदत करता। डिप्रेशन आणि चिंता हेज्या सारखी लक्षणां कमी करता आणि मन स्थिर आणि शांत करता। दादल्यां खातीर योग शारिरीक लाभ। शक्ती आणि लवचीकपणा वाढयता। योग ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव करता आणि हार्ट रिलेटेड किदें आजार आसा ते पयस करता। योग वजन सांभाळून दवरता आणि फूल बॉडी फिटनेस वाढोवपाक मदत करता। मानसीक आणि भावनीक

0: क्लब योग तणाव चिंता आणि भावनिक संतुलन सांभाळपाक मदत करता योग एकाग्रता आणि लक्ष सुधारता न्हीद जी आसा ती बरी येवपाक मदत जाता योग भावनांचे संतुलन राखपाक आणि मानसिक स्थिरता वाढवपाक मदत करता खेळगड्यां खातीर योगाचे लाभ लवचिकपणा तशीच शक्ती वाढयता खेळगड्यांक त्याचा बरो फायदो जाता लवचिकपणा शांती आणि रेस्ट दिवन जखम बी किती झाली असा जाल्यार बेगीन बरो जावपाक मदत करता योग मानसिक ताकत आणि धैर्य विकसित करपा खातीर मदत करता योग खेळगड्यां खातीर आयज काल खूब गरजेचो जाल्लो आसा योगा एज अ स्पोर्ट्स तर योगा जो आसा तो आयज काल खेळा मळार सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण करपाक लागला आयज काल योगाची खुबशी वेगळ्यावेगळ्या लेवलाची कॉम्पिटिशन्स जी आसा ती जातात तितून तुम्ही स्टेट लेवल म्हणा नॅशनल लेवल म्हणा इवन इंटरनॅशनल लेवलाचेर सुद्धा आयज योग जो आसा तो पाविल्लो आसा तितून खुबशे वेगळेवेगळे इव्हेंट्स जे आसा ते आमकां योगान पळोवपाक मेळटा काही इव्हेंटाची नावां जावन आसा ट्रेडिशनल इव्हेंट पारंपारीक पद्धतीचो हो इव्हेंट जो आसा तो जाता त्याचप्रमाणे सिंगल आर्टिस्टीक जो सोलो प्लेयर गाणे लावन वेगवेगळी आसना प्रत्यक्ष परफॉर्म करून त्याचा सराव जाता त्याचप्रमाणे डुओनूय वेगळेवेगळे जे आर्टिस्टीक योगा त्याचप्रमाणे रिदमीक योगा जे आसा ते जाता त्याचप्रमाणे वेगळेवेगळे योगाचे ग्रुप इव्हेंट्स सुद्धा जाता तर योगा जो आसा तितून आयज काल करियर ऑप्शन जे आसा तेवूय जाल्लेले आसा योगान तुम्ही आपले करियर सुद्धा घडोवंक शकता एक बऱ्या पैकी प्लेयर जावन त्याचप्रमाणे योगाची जी शिकवण आसा ती आयज अख्ख्या जगभरान त्याचो प्रसार जो आसा तो वाढलेलो आसा हालीच जाल्लो योगाचो इंटरनॅशनल इव्हेंट जो सेकंड एशियन चॅम्पियनशीप जो दिल्ली हांगासर जाल्लो तितून माझोच एक बरो फ्रेंड जेचे नाव जावन आसा विशाल विष्णू गावस हो गोंयच्यान इंडिये खातीर एकुलतो असो भुरगो रिप्रेझेंट जाल्लो आणि तेणी बॅकवर्ड बेंडींग ह्या कॅटेगरीन भारता खातीर सुवर्ण पदक जे आसा ते मेळवून दिल्ले आसा तर हेजे वयल्यान कळोन येता की विशाल बाबान एक बरे मोटिवेशन हांगासर आमचे आयचे जे यंग योगा प्लेयर्स आसा तेंका लागून दवरलेले आसा एक बरे मोटिवेशन जे आसा ते हेजे वयल्यान आमकां पळोवपाक मेळटा योग जो आसा तो फकत भुरग्यां खातीर बायलां खातीर आनी दादल्यां खातीर नासोन सगळ्यां खातीर गरजेचो जाल्लो आसा तर दररोज सगळ्यांनी योग करचो आणि आपले जे शरीर असा ते बरे फिट आणि फाईन दवरप नमस्कार
1: बाब लौकिक यादव गावडे हाणी दिल्ली ही योग या विषयी माहिती जरूर आमच्या ऐकोप्याक खूप बऱ्याक पडटली तांणी आयज आपल्या उलोवण्यातल्यान योग या शब्दाची जी व्युत्पत्ती आसा ताच्या बद्दल आमकां सांगले तशेंच योग हो फक्त दादलो बायल वा भुरग्यां खातीर नसून तो कशे तरेन एक कारकिर्दाचे जे कितें आपल्या मळार आसा ते कारकिर्द तुम्ही त्या क्षेत्रांत कशें घडोवंक शकता हाचे म्हत्व तांणी आयज आपल्या उलोवण्यातल्यान दिले तशेंच प्रत्येका खातीर आशिल्ले योगाचे म्हत्व तांणी आपल्या आयज भाष्यांतल्यान आमचे खातीर बरे तरेन मांडला दर एकल्या खातीर योग करप तशेंच ताचे फायदे तांणी आपल्या भाषणांतल्यान आमकां पटोवन दिला आनी हांव अस्त बाळगितां की आमचे जे आयकुपी आसात तशेंच रसीक आसात ह्या आकाशवाणीचे ते नक्कीच हाचो लाव घेवन योग आयच्यान सुरू करतले तशेंच आपले जे जीण आसा ती निरोगी करपाचो ते यत्न करतले तर ह्याच एक सुंदर अशा संकल्पने सांगाता आमी घेऊया एक लहानसो विसव

0: तुम्ही ट्युनकेल आकाशवाणी पणजे केंद्राचो हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स बरोबर 7 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले तिनी सांजा ही कार्यावळ.
1: बरे भलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय.

मित्र हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ. श्रोते हो, घड्याळात आमच्या वाजले आहेत 7 आणि आम्ही या दिवे लागणीच्या समयी आमच्या रसिकासाठी घेऊन आलो आहोत कार्यक्रम 3 सांजा.

0: नमस्कार श्रोते हो, तुमचे स्वागत आहे आमच्या ह्या कार्यक्रमात अर्थातच तिन्ही सांजा। तर आजच्या या तिन्ही सांजा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत योग दिनानिमित्ताचे औचित्य साधून योग या विषयावर भाष्य। तर आजचा विषय आहे योग निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, आणि या विषयावर आम्हास मार्गदर्शन करणार आहे वैद्य प्रियंका बर्वे।
1: नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि सर्वात आवडता प्रश्न म्हणजे योगा करताय ना, केलाच पाहिजे। आज योगा हा शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातोय। भारतानं मांडलेली ही संकल्पना संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात 177 राष्ट्रांनी उचलून धरली, यावरून योगाबद्दल जगभरात किती आकर्षण, किती कुतूहल आहे हे दिसून येतं। पण योगा म्हटलं की आपल्यासमोर काय चित्र उभं राहतं? अनेक आसनं, सूर्यनमस्कार किंवा श्वासाच्या अनेक क्रिया। विदेशात तर हॉट योगा, कोल्ड योगा, पॉवर योगा हेच नव्हे तर डॉगा, म्हणजे कुत्र्याच्या पिल्लासोबत म्हणे केलेला योगा, असे विचित्र प्रकार सुद्धा जन्माला आलेत। पण केवळ शरीराच्या हालचाली व श्वासोच्छ्वासाच्या क्रिया म्हणजे योगा का? तर नाही। मुळात योगा हा शब्द नसून योग हाच शब्द आहे। षट दर्शनापैकी एक असलेल्या या योगशास्त्राची रचना पतंजली ऋषींनी 5000 वर्षापूर्वी भारतात केली। योग हे केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक जीवन पद्धती आहे। योग ही आपल्या भौतिक व दैनंदिन व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त अशी पद्धत आहेच, पण प्रत्येकाच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सुद्धा आहे। योगाची व्याख्या करताना मुनी म्हणतात, योग हा चित्तवृत्ती निरोध, म्हणजे जागृत अवस्थेत मनाचा ताबा मिळवणे म्हणजे योग। तर योग वशिष्ठ म्हणतात, मन प्रशमन उपाय योग इत्याभिधेयते, म्हणजे मन शांत करण्यास केलेली क्रिया म्हणजे योग। अगदी भगवद्गीतेत देखील योगाचा उल्लेख आला आहे, योग हा कर्मसु कौशल्यम, समत्वम योग उच्चते। काही लोकांना प्रश्न पडेल की 1000 वर्षापूर्वीचा योग आजच्या जीवनात उपयोगी पडेल का, त्याची गरज आहे का? कारण आज विज्ञानाची कास धरत आपण भरपूर प्रगती केलेली आहे। 1000 मैल दूर असलेल्या व्यक्तीशी आपण सहज संपर्क साधू शकतो। पृथ्वीभोवती काही मिनिटात प्रदक्षिणा घालणारी विमानं आपल्याकडे आली। खोल समुद्राच्या तळापर्यंत आपण पोचू शकतोय। एवढंच नव्हे तर चंद्रावर, मंगळावर आपण जाऊ शकलो। 1000 एकर जमीन भुईसपाट करणारी शस्त्रसुद्धा आहेत। आरोग्य क्षेत्रातही भरपूर प्रगती केली आहे। अनेक रक्ताच्या चाचण्या आज उपलब्ध आहेत। सोनोग्राफी, सी

स्कॅन, MRI ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अशी यंत्र विकसित केली गेली. पण या सर्वांनी आपलं आयुष्य वाढलं का? ते तर कमीच होत आलंय. बरं, आहे ते सुखी निरोगी जगतोय का? तेही नाही. 40 इतला चष्मा आज 20 इतच नाकावर येऊ लागलाय. तर हृदयाचे, हाडांचे विकार हे ऐन तारुण्यात आपल्याला जडले. श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जाणारा मधुमेह हा प्रत्येक तिसऱ्या माणसाला जडून त्यानं आरोग्याचं दारिद्र्य पसरवायला सुरुवात केली आहे. पूर्वी एका दाम्पत्याला 5-6 मुलं असायची. आज एकच अपत्य जन्माला घालायला टेस्ट ट्यूब बेबी, IVF, तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. आज प्रत्येकाला गाडी, बंगला यासारख्या सुखसोयी असून सुद्धा झोपेसाठी गोळी घ्यावी लागते ही आजची परिस्थिती. हे चित्र कुठेतरी बदलायला नको का? हॉस्पिटलची संख्या वाढणं ही प्रगती नसून ती कमी झाली तरच आपण प्रगती केली असं म्हणता येईल. मग आपलं चुकलं काय? तर आहार विहार व योग याची साथ आपण सोडून दिल्यानं आज ही परिस्थिती ओढवली. तर यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल. आज धकाधकीच्या जीवनात कुठलीही गोळी न खाता, कुठल्याही तपासण्या, रक्ताच्या चाचण्या न करता मानसिक शांती व सुदृढ शरीर संपत्ती मिळवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे योग. तर आपलं जीवन समृद्ध करणाऱ्या या योगशास्त्राची एकूण 8 अंग आहेत. यापैकी आसन व प्राणायाम ही आपल्या परिचयाची आहेत, पण ही 3र्या व 4थ्या क्रमांकावर येतात. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर यम, नियम ही अंग आहेत. यम, नियम हे आपली दुसऱ्याशी व आपली आपल्याशी वागणूक कशी असावी हे मार्गदर्शन करणारी आहेत. यामध्ये हिंसा न करणं, सत्य बोलणं, चोरी न करणं, ब्रह्मचर्य, गरजेपेक्षा जास्ती वस्तू न साठवणं, तसंच शरीर व मन शुद्ध ठेवणं, समाधानी असणं इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. हे ऐकून आपल्याला वाटलं असेल ह्याचा योगाशी व आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे, पण विचार केला तर खूप घनिष्ठ संबंध आहे. हिंसा करणं म्हणजे केवळ कोणाची हत्या करणं नव्हे तर दुसऱ्याला शिव्या शाप देणं, टाकून बोलणं ही सुद्धा एक प्रकारची शाब्दिक हिंसाच आहे. आपण जेव्हा दुसऱ्याला शिव्या शाप देतो तेव्हा आपल्याला खूप राग येतो, तेव्हा आपल्या शरीराला हानिकारक असे रासायनिक बदल घडून येतात. पित्ताचे अनेक विकार जसे आम्लपित्त, अल्सर, हातापायांची, डोळ्यांची आग असणारे अनेक रुग्ण हे तापट शीघ्रगोपी असतात. चोरी करणारे, दुसऱ्याला फसवणारे यांना कधीही शांत झोप लागत नाही, तर काहींना कशातच समाधान नाही. ज्याच्याकडं 10 रुपये असतात त्याला 100 रुपये आपल्याजवळ असावं असे वाटतं. ज्याच्याजवळ 100 रुपये आहेत त्याला 2000 रुपये असावे असं वाटतं. भरपूर पैसे असणाऱ्याला आपण राजा व्हावं असं वाटतं. आणि राजा असेल त्याला सदोदित तरुण कसं राहावं याचीच चिंता असते. थोडक्यात काय, समाधानी कोणच नसतो. या उलट जो स्वकष्टानं कमावलेल्यात समाधानी असतो तोच खरा निरोगी असतो. कुठलाही रोग केवळ शारीरिक नसतो तर मनाशीही त्याचा संबंध असतो. जसं ताप आल्यावर चिडचिड होणं, आवाज सहन न होणं, परीक्षेच्या वेळी किंवा इंटरव्ह्यूला जाताना भीतीनं पोटात मुरडा येणं, नैराश्य येणं अशा अनेक आजारांमध्ये शरीराला व मनाला सुदृढ बनवण्याचं काम योग करतो. तर या सर्व यम नियमांमुळे मानसिक सामर्थ्य वाढतं, आत्मविश्वास बळावतो, मानसिक समतोल ढासळत नाही. यामुळेच शारीरिक बळ मिळवण्यास, टिकवण्यास मदत होते, जे की आसन, प्राणायाम या पुढील अंगांसाठी आवश्यक आहे. आपण मात्र आज या यम नियमांचा विचार न करता सरळ आसन प्राणायामावर उडी घेतली आहे. हे कितपत योग्य आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. तर 3रं अंग आहे आसन. आसनं ही केवळ व्यायाम प्रकार नाहीत. पतंजली मुनींनी एक सूत्र दिलेलं आहे, स्थिरम सुखम आसनम, म्हणजेच आसन हे स्थिर असावं, सावकाशपणे करायचं असतं. आसनामुळे स्थैर्य व सुख याचा लाभ होतो. पण हे सगळं सरावाने साध्य होतं आणि मग हळूहळू आसनात सहजता निर्माण होते.

0: पद्मासन, वज्रासन ही आपल्या परिचयाची आसनं. अशा आसनांपासून सुरुवात करायला हरकत नाही. वज्रासन हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतर केलं जातं. याच्या मागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहे. ह्या आसनात पाय दुमडलेले असल्यानं पायाकडे होणारा रक्तपुरवठा हा पोटाकडे जास्त केंद्रित होतो, ज्यामुळं खाल्लेलं अन्न पचवण्यास सोपं होतं. म्हणून हे एकच आसन जेवणानंतर करावं व बाकी आसनं भरल्यापोटी करू नयेत. ही आसनं करताना ठराविक गतीनं व जाणीवपूर्वक श्वासोश्वास केल्यानं अधिक फायदा होतो, आयुष्य वाढतं. मुळात प्राणायाम ह्याचाच अर्थ आयुष्य वाढवणं असा होतो. श्वासाच्या गतीचा व दीर्घायुष्याचा काय संबंध आहे असं तुम्हाला वाटेल. तर मिनिटाला 24 ते 30 वेळा श्वासोश्वास घेणाऱ्या कुत्र्याचं आयुष्य हे सरासरी 15 वर्षाचं असतं. तर 150 वर्ष जगणारं कासव हे मिनिटाला 3 ते 4 वेळा श्वासोश्वास करत असतं. प्राणायामानं शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. प्राणवायू शरीरातील प्रत्येक सूक्ष्म पेशीमध्ये मिळतो. यानं पेशीचं आरोग्य सुधारतं व पर्यायाने आपलं आयुर्मान वाढतं. प्राणायामाच्या अभ्यासामुळं मानसिक शांतीचा लाभ होतो. मात्र आधी योगासनाचा अभ्यास करून आसन स्थिर झाल्यावर प्राणायामाचा अभ्यास सुरू करावा. सुरुवातीला शरीरातील सूक्ष्म नाड्या शुद्ध करण्याकरता कपालभाती, अनुलोम विलोम हे प्राणायामाचे प्रकार करावेत. भुंग्याप्रमाणे आवाज करून केला जाणारा भ्रामरी प्राणायाम हा सुद्धा मन शांत करण्यास, एकाग्रता वाढवण्यास, शांत झोप लागण्यास फायदेशीर आहे. शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी शीतली, शीतकारी सारखे प्राणायामही उपयुक्त आहेत. प्राणायाम उपाशीपोटी करावे, जेवल्यानंतर करू नये. व सर्वात महत्वाचं, ही आसनं प्राणायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच प्रत्यक्ष शिकून घ्यावीत. टीव्ही, कम्प्युटरवर पाहून करणं योग्य नाही. त्याने उपायाऐवजी अपाय होण्याचा संभव असतो. आज 3G 4G जमान्यात सगळं काही झटपट मिळवण्याची सवय लागली आहे. पण योगच्या बाबतीत मात्र असं करणं योग्य ठरणार नाही. हळूहळू, सावकाश, सातत्याने एक एक पायरी चढतच योगाभ्यास केला पाहिजे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हे लक्षात असू द्या. 2020 पर्यंत भारत मधुमेहाची राजधानी बनेल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अशा व्याधींनी ग्रस्त असलेली पिढी देशाचं भवितव्य उज्ज्वल करू शकणार नाही. म्हणूनच भविष्यातील धोके ओळखून आपण वेळीच सावधान होऊया. सुदैवानं आपल्या पूर्वजांनी योग, आयुर्वेदासारखी शास्त्रे रचून ठेवली आहेत. आपण फक्त हे आचरणात आणलं पाहिजे. योग ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून आजपासूनच योग करूया व निरोगी शरीर व सशक्त राष्ट्र घडवूया. सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
1: वैद्य प्रियंका बर्वे यांच्या ह्या मार्गदर्शनपर भाषणाने आमच्या रसिकांना योगाबद्दल किंवा योग जो आहे तसेच योगाचे जे 8 नियम आहे त्यांच्याबद्दल अधिकच माहिती मिळाली असेल अशी मी आशा बाळगते. तसंच जे काही योगाची माहिती आहे म्हणजेच योग केव्हा करावा किंवा योग करताना काय काय पथ्य पाळावी याबद्दलही आपण जाणून घेतले आजच्या ह्या भाषणातून. आणि तिन्ही सांजा या कार्यक्रमास पुढे नेताना आपण आता ऐकू एक सुंदरसे गीत, सुमन कल्याणपूर यांचा हस्वर.

सोबतच आजचा आपला हा तिन्ही सांजा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. तिन्ही सांजा या कार्यक्रमात आज आपण ऐकले वैद्य प्रियांका बर्वे यांचे मार्गदर्शनपर माहिती, तसेच नंतर आपण ऐकले एक सुंदरसे गीत, आणि या गीतासोबतच आजचा आपला हा तिन्ही सांजा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.

तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स बरोबर 7:20 तुमकां आयकुपाक मेळटले आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान प्रसारीत जाल्ली कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज योग दिसाच्या कार्यावळींत उलयतना सांगला. योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी योगाचे म्हत्व अधोरेखीत करतना म्हटलां. अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदो 2002 खाला गोयच्या उद्देग समुहाकडेन संबंधित गोयच्या बेकायदेशीर लोहखनिज खाण प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केल्या. आणि हवामान विभागान राज्यात पावसाखातीर फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. योगा मानसीक संतुलन आणि बरी भलायकी दिता. योगान मनशांत शिस्त हाडपाची ताग असता. तरणाट्यापासून जाणट्या मनशांनी लेगीत योग करचो. गोय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. दर एका घरान, शाळेन, कॉलेजीन, ऑफिसान आनी प्रत्येकान योग करपाक जाय अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. गोय खेळा खातें आनी गोय खेळा आनी युवा प्राधिकरणाच्या जोडपालवान आयोजित 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाची कार्यावळ ताळगांव श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमान आयज जाली. त्यावेळार ते उलयताले. योगा फॉर हेल्दी एजींग या संकल्पनेचेर अंदूचो योग दीस संवसारभर मनयतात.
1: 2014 योगा सुरू झालो आणि हे 12वे वर्ष असा जेका आम्ही म्हणतात की एक तप आम्ही कंप्लीट करपाक शकले. आणि या निमित्तात योगा हो युवा शक्ती खातीर असा, योगा हो नारी शक्ती खातीर असा, योगा सगळ्यां खातीर असा. आणि वो योगा आम्ही म्हणता की योगा बिल्ड्स द डिसिप्लिन, फोकस, कॉन्फिडन्स आणि इमोशनल रेझिलियन्स अमोंग द युथ हे करपाक सातत्यात योगा प्रॅक्टिस करप.
0: केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हटला, योग सक्रिय आणि प्रसन्न रावपाक मदत करता. योग शिस्त, आत्मजागरूकता, मानसिक शांतिकाय दिता असे त्यांनी म्हटलं.
2: योग आज एक वैश्विक जन आंदोलन बन चुका है और स्वस्थ जीवन शैली का महत्वपूर्ण आधार बन गया है. योग भारत की प्राचीन संस्कृति और सभ्यता की अमूल धरोहर है. यह केवल शारीरिक व्यायाम नहीं बल्कि शरीर, मन और आत्मा के बीच संतुलन स्थापित करने वाली एक समग्र जीवन पद्धति हो गई है.
0: जाची भलायकी घटमूट असता ताची मानसीक भलायकी बरी असता अशी पिढीच खऱ्या अर्थान विकसित भारताक व्हड संपत्ती थारतली. तरणाट्यांनी योगा करपाक जाय, शिक्षकांनी योगाचो प्रसार त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये करचो असे खेळा मंत्री रमेश तवडकर हांनी म्हटलं.
3: 21 जून हो दीस बरोबर 11 वर्सां पयले जागतिक योगा दीस मनोवपाचो प्रारंभ झालो. आणि आज म्हाका दिसता जगभरातले देश, पूर्ण भारतवर्षातले जनता जी असा हो दीस अशा मोठ्या सामूहिक पद्धतीनी योगा दीस आम्ही मनयता. आणि म्हणूनच आज की आम्ही विकसित भारताचे स्वप्न आम्ही पळत असतानाच आज आमच्या देशाच्या 15 आम्ही सांगले की फिट इंडिया जी मुवमेंट जी असा नाही फुडी वेली की भारतातलो समजा भारत देश जर फुडी वतलो जर भारत देशातलो प्रत्येक मनीस जो असा फिट असपाक जाय.
0: या कार्यावळीत कॉमन योगा प्रोटोकॉल या पुस्तिकेचे मानेस्तांच्या हस्तुकी प्रकाशन झाले. या कार्यावळीक नागरिकांकडल्यान बरो प्रतिसाद मेळ्ळो. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान ताळगाव कम्युनिटी हॉल आणि पणजी हांगा आयोजित कार्यावळीत हजारांनी लोकांनी वाटो घेतलो. ताळगाव हांगा झाल्या योग दिसाच्या कार्यावळीत गोयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी योगाचे म्हत्व अधोरेखीत करताना म्हटलां की योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान आसा.

0: परंपरा देश संस्कृती आणि पिढग्यानपिढगे उर्बादित रावली. योग फकत एक व्यायाम न्हय तर आयुष्यभराचे आरोग्य मानसिक संतुलन आणि आंतरिक शक्ती मिळवपाचो मार्ग असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाला योग जागतिक चळवळीत रुपांतर झाला. योग दिसपट्ट्या जिणेचो भाग करून निरोगी सबळ आणि जागरूक भारत उभारपाची गरज असा असे विश्वजिद्राणी आणि मुखार म्हटला. अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदो 2002 खाला गोयच्या उद्देग समूहाकडेन संबंधित गोयच्या बेकायदेशीर लोह खनिज खाण प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केल्या. ही मालमत्ता सर्गेस्त अनिल वासुदेव साळगांवकर हांच्या इस्टेटच्या नावार तशेंच साळगांवकर मायनिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, शांतीलाल खुशालदास अँड ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड, एस कांतीलाल अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, सेलिंथो ओअर्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हर्टेक्स न्यूटन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सुवर्णरेखा पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हांच्या नावार आशिल्ल्याचे ईडीन सांगला. गोवा सीआयडी क्राईम ब्रांचान दाखल केल्ले एफआयआरच्या आधारान ईडीन तपास सुरू केल्लो. सर्वोच्च न्यायालयान 2014 आणि 2018च्या निकालात 22 नोव्हेंबर 2007 उपरांत गोयांत केल्ले खणकाम बेकायदो आशिल्ल्याचे नमूद केल्ले. हाका लागून या प्रकरणाच्या वट्ट गुन्यांवकारी उत्पन्न सुमार 5,02,37.84 कोटी रुपया आशिल्ल्याचो ईडीसीचो दावो असा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान आयज मडगांव आणि दक्षिण गोयातल्या वेगवेगळ्या सुवातांनी कार्यावळी झाल्यो. या वेळार योग प्रात्यक्षिक सादर झाली. मडगांवच्या कोंकण रेल्वे स्टेशनाचेर सद्गुरू योग गुरुकुल तपोभूमी केंद्राच्या आधारात प्रात्यक्षिका झाली. मडगांवच्या भाटीकार मॉडेल हायस्कूल हांगा झाल्या कार्यावळीत मडगांवचे आमदार आणि भौशीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांणी वांटो घेतलो. नावेलीचे मनोहर परिकर स्टेडियमाचेर जाल्ल्या कार्यावळीत आमदार उल्हास तुयेकार वांटेकार झाले. मडगांव रवींद्र भवन आणि बोर्डा मल्टीपर्पज हांगा योग दिसाच्यो कार्यावळी झाल्यो. कुशावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सुवातांनी आयज आंतरराष्ट्रीय योग दिसाच्यो कार्यावळी उमेदीन मनयल्यो. सांगे हांगा गोय मनीसबळ उदरगत महामंडळ आणि गोय क्रिकेट संघटना हांच्या वतीन घडोवन हाडिल्ल्या कार्यावळीक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हाजीर आशिल्ले. आपली कूड आणि मन निरोगी दवरपाक योग हो सगळ्यांत बरो उपाय असे तांणी सांगले. काणकोण हांगा आयुष विभागाच्या सामुदायिक भलायकी केंद्रान घडोवन हाडिल्ल्या कार्यावळीत सुमार 400 नागरिकांनी वांटो घेतलो. या वेळार डॉ दिवाकर वेळीप हांणी मार्गदर्शन केले. दक्षिण गोय जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचारण ब्युरो गोय आणि दक्षिण गोय जिल्हा पोलीस यांच्या जोडपालवान आयज कोलवा दर्यादेगेर आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. या कार्यावळीत व्हडा प्रमाणात सरकारी अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पर्यटक आणि योग मोग्यांनी वांटो घेतलो. दक्षिण गोय जिल्हाधिकारी एग्ना क्लिंट्स आणि दक्षिण गोयचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे या वेळार हाजीर आशिल्ले. या संदर्भात जिल्हाधिकारी एग्ना क्लिंट्स हांणी नागरिकांक योग तांच्या दिसपट्ट्या जिणेचो अभिन्न भाग करपाचे आवाहन केले. योग ही फकत एक दिसाची घडणूक न्हय तर दिसपट्टी जिणे पद्दत. दर दिसा काय मिनटां योग केल्यार लेगीत शारिरीक आणि मानसिक भलायकीची बरीच सुधारणा जावंक शकता असे ताणी सांगले. मानेस्तांक आणि सहभागी लोकांक योगकार दितना गोय प्रेस माहिती कार्यालयाचे मिडिया आणि संचारण अधिकारी अंबादास यादव हांणी मार्गदर्शन केले. नामनेचे योग प्रशिक्षक डॉ रेश्मा बाळे आणि स्वती बुवाजी हांणी योग सत्र घडोवन हाडले. मध्य प्रदेशान शिक्षण, शेती, सैमाचे रक्षण आणि उदकाचो प्रश्न सुटावो करपा खातीर मोलादीक वावर करपी समाज कार्यकर्ते श्री मोहन नागर हे 2026 वर्षाचे पद्मश्री जैतिवंत थारल्यात. आता ऐकूया तांच्या उतरांनी तांच्या कार्याविषयी.
2: So it was quite challenging to us to revive the system initially. It was quite suffocating to convince our own people that it is Indian heritage. So Zorikpa used to be the last option for any student. The system was dying. In 2014, I got a press release from Chinese embassy in India where they have clearly mentioned that China will claim for Tibetan medicine.

0: in UNESCO as intangible cultural heritage of China.
1: हवामान. मान्सूनाचो वेळ जावन 15 दीस जाले तरी आसले तरी आजून पावस नाशिल्ल्यान हुस्क्याची स्थिती कायम आसा. आयज आयतारा दीसभर दमट हवामान आशिल्ले. 70 सयत कायद वाठारांनी पावस मातसो शिरशिल्लो, मात दडको कांय पडल्यो नात. हवामान खात्यान सोमारा 22 जूनाक आनी मंगळारा 23 जूनाक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोंय सरकारान प्राचीन योग पद्दत तशेंच आयुर्वेदाचो प्रसार करपाक वेगवेगळे उपक्रम सुरू केल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज योग दिसाच्या कार्यावळींत उलयतना सांगला. योग हे भारतान जगाक दिल्ले व्हड दान आसा अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी योगाचे म्हत्व अधोरेखीत करताना म्हटलां. अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायदो 2002 खाला गोंयच्या उद्देग समूहाकडेन संबंधित गोंयच्या बेकायदेशीर लोह खनिज खाण प्रकरणात सुमार 1023 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्या. आनी हवामान विभागान राज्यांत पावसा खातीर फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
2: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
3: PLI है ना?
4: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
5: 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल. बरोबर 7:31 आणि 8 सेकंद जाल्ले आसात आमचे ह्या स्टुडिओच्या घड्याळीन. आणि आम्ही आमच्या ऐकुप्या खातीर घेऊन आयल्या कार्यावळ चावडेर.

0: सगळे आयकुप्याक सलाम आणि योगा तसोचो नमस्कार. तुम्ही ऐकतात चावडे ही कार्यावळ तुमच्या आकृतीच्या सांगाता. जसे तुमका खबर असतलेच, चावडे ही कार्यावळ सदांच आमच्या आयकुप्यां खातीर घेवन येता आमच्या माणकुल्या गोंयच्या तरेकवार परंपरेची म्हायती, तशेंच प्रत्येक वाठारान आशिल्ली भौसाची तशेंच थंयच्या भेसाची म्हायती, थंय चल्ले रिती परंपरा आनी आमचे लोककला तशेंच लोकवेद हांची शास्त्रोक्त पद्दतीन केल्ली संकलन तशेंच कथीत म्हायती तुमकां आयकुपाक मेळटा चावडेर ह्या कार्यावळींत. तर आयच्या ह्या चावडेर कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलें तिवरे हांगसरल्या जागृती सेल्फ हेल्प ग्रुपान सादर केल्ल्यो साबार अश्यो फुगड्यो.
1: लोकगीतांचे कार्यावळींत आयज आयकुया जागृती सेल्फ हेल्प ग्रुप तिवरे माशेलच्या पंगडान सादर केल्ल्यो पारंपारीक फुगड्यो. हातूंत सहभागी कलाकार ज्योती पांडुरंग नायक, अनिता अनंत कुंडयकर, लक्ष्मी सदानंद देवीदास, स्नेहल सदानंद कुंडयकर, उन्नती उल्हास नायक, संजना संजीव कुंडयकर, निशिगंधा नंदकुमार गांवकार, प्रतिमा गजानंद कुंडयकर, अनुजा अनिल कुंडयकर, गीता राजेश नायक, सिद्धी समीर मानेलकर आणि अंकिता अभय गांवकर. ऐकूया.
2: गणपती

0: जागृती सेल्फ हेल्प ग्रुपच्या पंगडान सादर केल्ल्यो ह्यो आशिल्ल्यो पारंपारीक फुगड्यो. लोकगीतांचे हे कार्यावळींत सहभागी जावपी कलाकार आशिल्ल्यो ज्योती पांडुरंग नायक, अनिता अनंत कुंडयकर, लक्ष्मी सदानंद देवीदास, स्नेहल सदानंद कुंडयकर, उन्नती उल्हास नायक, संजना संजीव कुंडयकर, निशिगंधा नंदकुमार गांवकार, प्रतिमा गजानन कुंडयकर, अनुजा अनिल कुंडयकर, गीता राजेश नायक, सिद्धी समीर मानेलकर आणि अंकिता अभय गांवकर. ही कार्यावळ तुम्ही ऐकली आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान.
1: नितेश, तुम्ही ऐकले चावडे एरिया कार्यावळीत आज जागृती सेल्फ हेल्प ग्रुपान सादर केल्यो तरेकवार अश्यो पारंपारीक फुगड्यो. आणि चावडे ही कार्यावळ मुखार वताना आता आम्ही ऐकूया बिंद्या वस्त हांचो हो स्वर.

चावडे त्या कारळीच्या निमाणे सुवाते तुम्ही ऐकले बिंदिया वस्थांचो हो स्वर आणि या गीता सांगाताच आयची ही चावडे ही कारळ इतल्या नांगात सोपता.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट जाचे. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल. तेच बरोबर 105.4 मेगाहर्ट जाचे तुमकां आयकुपाक मेळटा FM रेनबो वाहिनी वयल्यो प्रसारित जावपी कार्यावळी. बरोबर 8:01 जाल्ली आसात आनी आतां आमी पळोवया मादळ चॅनलाचे वितरीत जावपी कांय मुखेल कार्यावळी.

आठ जाऊन पाच मिनिटाची मराठी वार्ता गीत गजल ऐकायात बरोबर आठ वरा जाऊन पंधरा मिनिटांचे झाल्या पावणे नवाक समाचार संध्या आणि त्याच्या उपरांत न्यूज ॲट 9.

9:15 स्पॉटलाइट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 राष्ट्रीय संगीत कार्यक्रम 10:00 11:00 ऐकूपाक रवत हिंदी समाचार आणि त्याच्या उपरांत इंग्लिश न्यूज जाल्या बरोबर 11:12 आयची ही बसका सोपतली आणि ह्यो आशिल्ल्यो मादय चॅनलाचे वितरित जावपी आयच्यो कांय मुखेल कार्यावळी.

आणि आता आम्ही पळूया एफ एन रेनबो वाहिनीचे प्रसारित जाऊपी काय मुखेल कार्यावळी. सध्या तुमका हॅलो गोयकार ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. 9:15 संडे ऑन द रॉक्स, 10:05 फोन इन ही कार्यावळ ऐकूपाक रावत. 11:10 सॉफ्ट रॉक्स, जाल्या 12:06 आयची ही तिसरी बसका सोपतली. आणि यो आशिल्ल्यो मादय, तसेच एफ एन रेनबो या वाहिनीचे प्रसारित जावपी काय मुखेल कार्यावळी.

आणि आता म्हणल्यारच बरोबर 8:05 तुमका ऐकूपाक मेळटले दिल्ली केंद्रावेले सहक्षेपीत जावपी मराठी वार्ता.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिन उत्साहात साजरा। देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार। आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 जास्त जण बाधित। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला। यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले। यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर

0: या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं

0: अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स बरोबर 8:15 आणि 42 सेकंद झाले असत आमचे ह्या घडयाळींत. आणि तुमकां आयकुपाक दिता कार्यावळ गीत गजल. तर आयच्या ह्या गीत गजल कार्यावळीक सुरवात करताना आम्ही ऐकूया सोबीत अशी ही गजल.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीविका

0: कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
2: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचो यत्न करूंक जाय.
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
0: कलात्मक गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बिरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
0: कलात्मक गोय.

0: भुपिंदर सिंग हांच्या आवाजान तुम्ही ऐकली गीत गजल या कार्यावळीतले निमणी गजल. आणि या गजली सांगातच आयची गीत गजल ही कार्यावळ इतल्यान हांगा सोपता.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
2: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
0: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादर चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स. बरोबर 8:44 जाल्ली आसात. कांय खिणा भितरच म्हळ्यार बरोबर 8:45 तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रा वेल्यांक.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: गांव आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव
4: बरोबर 10 वरांचे तुमकां ऐकुपाक मेळटले राष्ट्रीय संगीताची कार्यावळ आमच्या दिल्ली केंद्रा वयल्यान. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारच 1287 किलो हर्ट्स.

सहजन 10 मिनिटांचे विचार किरण, 6:50 मिनिटांचे संजीवनी, 7:25 मिनिटांचे कोकणीतल्या प्रादेशिक खबरो, चित्रसंगीत ऐकपाक रवत 8:10 मिनिटांचे, 10:05 मिनिटांचे कातारांची कार्यावळ जाल्यार 10:30 मिनिटांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ.

12 जाऊन 5 मिनिटांचे घरकुल, 5 जाऊन 30 मिनिटांचे युवा वाणी, तिन्ही सांज सातांग झाल्या बरोबर दावरांच्या ऐकपाक्रावात मनजोक्ती गीतां आणि हे आशिल्लो मादय चॅनलाचे वितरावपी फाल्याच्यो काय मुखेल

कार्यावळी। आणि आता एफ एन रेनबो या वाहिनीचे वितरित जावपी काय मुख्य कार्यावळी। 10:10 पुष्पांजली, 11:32 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, 7:10 नमस्कार गोवा, 9 सदाबहार, 10:10 मराठी गीते। बारह जन 10 मिनटाचे चित्ररंजन भक्तिगीत 2 वरांचे, 4:05 पाश्चात्य संगीताची कार्यावळ, 6:05 रेनबो सांग, 10 वरांचे ऐकूपाक रवात आज चॉईस वेस्टर्न म्युझिक ही कार्यावळ। आणि ह्यो आशिल्ल्यो एफ एन रेनबो वाहिनीचे तसेच म्हादय चॅनलाचे वितरित जावपी फाल्यांच्यो कांय मुखेल कार्यावळी। बरोबर 11:12 जाल्ली आसात आणि इतल्यान आयची ही तिसरी बसका हांगा सोंपता। परतून मेळचे फाल्यां सकाळी 5:50 म्हळ्यारच आमच्या पयल्या सभेन। तो मेरेन हांव आकृती तुमचो निरोप घेता। नमस्कार, देव तुमकां बरी रात दिवं। जय हिंद।